0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाही.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 19 मे. भगवंताचं प्रेम वाढवण्याची कृती करावी. जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर तो एकमेकात बसवतात आणि मग उत्तम रीतीनं सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसानं आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीनं उत्तम बसेल. याकरता विचारानं आणि काळजीनं वागणं हे गरजेचं आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. जसं आई आणि मुलाचं प्रेम असतं तसं भगवंताचं प्रेम लावावं आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावं. असा नियम आहे की ज्याला आतबाहेर भगवंताचं प्रेम आलं तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमानं नाचू लागतो. भगवंताचं प्रेम हे एक मोठं वेड आहे. ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा. एक भगवंताचं प्रेम लागलं की वाणीमध्ये सगळे चांगले गुण येतात. पुस्तकं वाचून किंवा नुसत्या बुद्धीनं जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचं प्रेम वाढलं की ती आपोआप कळू लागते. एखाद्या माणसाचं तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असून सुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाची चव लागत नाही. त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचं प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळं भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड बरं व्हायला जसं प्रथम औषध घ्यावं, त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी. ही प्रपंचाची आसक्ती सोडणं किंवा कमी करणं हे फार कठीण काम आहे. त्याकरता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान आणि सत्संग हेच तीन उपाय आहेत. भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधनं असली पाहिजेत. ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपलं साधन करील, पण या सर्व साधनांच्या मध्ये भगवंताचं प्रेम हे सर्वसामान्य असलं पाहिजे. भगवंताचं प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकानं पाहिल. खरोखर भगवंताचं प्रेम एकदा चिकटलं की त्याच्या आड दुसरं काहीही येऊ शकत नाही. भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल त्याचं भगवंतावरचं प्रेम वाढेल. भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभ साध्य आहे. जो हीनाहून हीन आणि अडाण्यातला अडाणी आहे त्याला सुद्धा मिळणारा असा हा भगवंत आहे. ज्याला भगवंताचं प्रेम यावं असं वाटतं त्यानं नाम घेणं हाच एक मार्ग आहे.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 0253 2 47 26 26।

निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 139 दशक 9 समास 9 संदेह वारण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। आकाशात दिवे लावले की दिव्यांनी आकाश प्रकाशित केले हे श्रोत्यांनी पाहिले पाहिजे। पाणी तेज आणि वारा गगनाला दूर सारू शकत नाही। गगन हे सर्वत्र गंधाट असते, ते दुसरीकडे जाईल कसे? किंवा पृथ्वी कठीण असली तरी गगनाने तिची चाळणी केली, पृथ्वीचे सर्वांग भेदून गगन देखील राहिलेलं आहे। याची प्रचिती अशी आहे, जे जडत्वाला आलेलं आहे ते नष्ट होतं, आकाश मात्र जसंच्या तसं असतं ते चळणार नाही। वेगळेपणाने पाहिलं तर ते आकाश, अभिन्न झालं तर ते ब्रह्म। आकाश हे कुठे हलत नाही, गगनाचा भेद कळत नाही, ब्रह्म पाहता येत नाही, तरी पाहू गेल्यास ब्रह्मासारखं वाटतं, त्याला आकाश म्हणायचं। निर्गुण ब्रह्मासारखं भासलं त्याची कल्पना करता अनुमान केलं म्हणून कल्पनेसाठी ब्रह्माची उपमा दिली। कल्पनेचा जितका भास तितका आकाश जाणावं, परब्रह्म मात्र निराभास निर्विकल्प आहे। पंचभूतांमध्ये त्याचा वास आहे म्हणून आकाश म्हटलं। भूतांच्या आतमध्ये जो ब्रह्माचा अंश आहे तो म्हणजे आकाश। प्रत्यक्ष होतं आणि जातं, त्यामुळे गगनात काहीच बदल किंवा भेद होत नाहीत। पण ते अचल ब्रह्म कसं म्हणायचं? पृथ्वीवर जीवन आहे, जीवन नसलं तर अग्नी उरतो, अग्नी विजला तर वारा उरतो, तोही नष्ट होतो। खोटं आलं आणि गेलं, पण त्यामुळं खरं होतं तेही भंगलं, असं प्रचितीला केव्हा आलं? भ्रमामुळे प्रत्यक्ष दिसतं, विचार केला तर तिथे काय आहे? भ्रमाचं मूळ असलेल्या जगाला खरं कसं म्हणावं? भ्रम शोधला असता काहीच नाही, तिथे कशाने काय भेदलं म्हणायचं? भ्रमाने भेदलं म्हटलं तर भ्रमच मिथ्या आहे, भ्रमाचं रूप मिथ्या आहे, मग सुखाने भेदलं असं म्हणावं? मुळातच खोटं त्याने तसंच केलं, खोट्याने उदंड केलं तर आमचं काय गेलं असं म्हणतात? केलं म्हणतात नसतंच असं शहाणे माणसं जाणतात। सागरामध्ये खसखस तसं परब्रह्मात दृश्य। मतीसारखा मती प्रकाश अंतरामध्ये वाढतो। मती विशाल केली तिने अंतराळ गवळले तर ब्रह्मगोल कवठासारखा भासेल। वृत्ती त्याच्याहून विशाल आहे, त्याच्यापुढे ब्रह्मांड बोरा एवढं। आपण विवेकाचा विस्तार केला, मर्यादा ओलांडल्या तर ब्रह्मांड हे वडाचे बी सारखे, त्यापेक्षा विस्तीर्ण झालो तर क्षुद्र वादाच्या बीच्या कोटीपट लहान सूक्ष्म ब्रह्मांड आहे। ब्रह्माचा आकार पाहिला तर काहीच नाही, आपण विचार केला आणि किती मोठं झालं तरी मर्यादा येतात। मग ब्रह्मांड किती लहान असेल ते देहधारी माणसाला कसं आकलन होईल? या ओवीत निर्गुण ध्यानाचं इंगित पसरलेलं आहे। अशा प्रकारे वृत्ती वाढवावी, पसरून नाहीजी करावी आणि पसरून नाहीजी करीत पूर्ण ब्रह्माकडे नेऊन चौकडे पुरवावे। एका जवाचा आकाराचे सोने जाणून त्याने ब्रह्मांडाला मढवलं तर ते कसं होईल याची कल्पना करून पहा, मग लक्षात येईल वृत्तीला जसजसं स्वरूपाचं आकलन होत जाईल तसतशी ती व्यापक होत जाऊन भाटून सूक्ष्म होईल, वितळत जाईल, ती पूर्णपणे नष्ट झाल्यावर आत्मसाक्षात्कार होईल। इथे शंका दूर झाली। श्रोत्यांनो संदेह धरू नका, अनुमान असेल तरी विवेकाने अवलोकन करा। विवेकामुळे तुमचं अनुमान खोटं ठरेल, विवेकामुळे समाधान होईल, विवेकामुळे आत्मनिवेदन होईल आणि मोक्ष लाभेल। विवेकाने पूर्वपक्ष दूर सारला की सिद्धांत आत्मा प्रत्यक्ष गवसेल, त्याला कोणतंही प्रमाण लागणार नाही हे अनुभवाचे बोल आहेत। सारासार विचार केल्यावर ते समजतील। मनन ध्यास साक्षात्कार करून पावन व्हावं असं समर्थ सांगत आहेत। इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे संदेह वा

श्रोतेओ नमस्कार। हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो पन्नसाव नारद भक्ति सूत्र सतरति सतरति सलोकांस्तारयति या संदर्भातला अधिक विवरण असा आहे. निश्चिम भक्त स्वतः भक्ती करतात आणि लोकांना भगवत भक्तीचं भगवान नामाचं महात्म्य अट्टहासानं पटवून अनेकांना या भक्ती मार्गाकडे प्रवृत्त करतात. श्री देवर्षी नारद मुनींचं सर्व जीवन अनंत जीवांना माया नदीतून तारून नेण्यातच गेलं नाही काय? यारे यारे लहान दोर या ती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कवणा जे. हे संत तुकाराम महाराजांचे उद्गार देखील लोकतरणल दर्शवतात. ते लोकांना का तारून नेतात याचं उत्तर भक्ताच्या अंतःकरणातील करुणावृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. बुडत आहे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणोनिया. हे उद्गार याचीच साक्ष देतात. त्यांच्या अवतार कार्याचं प्रयोजनच हे सांगितलं जात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. चंदन हा जसा समीपवर्ती वृक्षांना आपला सुगंध प्रदान करतो त्यामुळे त्या इतर वृक्षांचंही महत्व वाढतं, त्यांचा उद्धार होतो. त्याप्रमाणेच भक्तिमान पुरुष साधक हा अनेक लोकांचा उद्धार करतो. गंगा आपल्या सामर्थ्यानं ओहोळाला पावन करते, परिश आपल्या सामर्थ्यानं लोहाला सुवर्ण बनवतो, कस्तुरी आपल्या गुणानं मातीला मूल्यवान बनवते. त्याप्रमाणे हा भक्तिमान पुरुष साधक

तर असा आहे हे 50वं नारद भक्ती सूत्र, सदरती सदरती सलोकांस्तारयती। तेव्हा सुजन हो, आपणही त्या भगवंताचे निस्सीम भक्त होऊन अनेकांना तारून नेऊया, हीच प्रभू चरणी प्रार्थना। श्री गोपाल।

सुजन हो 51 आणि 52 नारद भक्ती सूत्र अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम आणि मुकास्वादनवत याचा अर्थ प्रेमाचं स्वरूप शब्दाने सांगण्यासारखं नाही आणि मुका मनुष्य एखाद्या रसाचा स्वाद घेतो पण तो मुका मनुष्य वाणीनं त्याचं वर्णन करू शकत नाही. अगदी अशीच निस्सीम भक्ताची अवस्था.

सृजन हो 51 आणि 52 नारद भक्ती सूत्र अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम आणि मूकास्वादनवत या संदर्भातलं अधिक विवरण असं. अहो, प्रेमाच्या स्वरूपातला देवर्षी नारद विचार करणार आहेत, पण खऱ्या प्रेमातलं स्वरूप वर्णन करणं कठीण आहे, ते अनिर्वचनीय आहे. वेदांत शास्त्रामध्ये अनिर्वचनीय शब्द सत हुन विलक्षण असत हुन विलक्षण ते अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या या अर्थानं वापरला जातो, पण इथं अनिर्वचनीय शब्द त्या अर्थानं घ्यायचा नाही, तर शब्दानं ते प्रेम व्यक्त होईल असा शब्द सापडत नाही. प्रेम सुखरूप का दुःखरूप, प्रेमात पारतंत्र्य का स्वातंत्र्य असतं, प्रेमात ज्ञान असतं की नसतं, प्रेमात भोग का त्याग, प्रेमात आढव की विसर, प्रेमात भेद का अभेद इत्यादी प्रश्नांची उत्तरं शब्दांनी देणं कठीण असतं. दृष्टांतावरून आशय लक्षात येईल. मुका माणूस साखर खाईल तर ती त्यालाही गोडच लागेल, पण साखर गोड आहे असं तो मुका माणूस शब्दानं सांगू शकत नाही. प्रेम नये बोलता दाविता सांगता अनुभव चित्ता चित्त जाणे असं संत तुकाराम महाराज देखील म्हणतात. सुजन हो, ज्ञानेश्वरी मध्ये जिथं जिथं हा प्रेमाचा विषय आला तिथं तिथं माऊलीनं त्याचं अनिर्वचनीयत्व सांगितलेलं आहे.

बजे ऐसे नवेगा तो साथे सुभद्रा पदी। अहो एखाद्या वस्तूला तत्सजातीय वस्तूची उपमा देऊन शब्दानं त्याचं स्वरूप प्रतिपादन करता येतं, पण प्रेम हे अद्वितीय आहे। त्याला उपमा देण्याला त्याच्यासारखी म्हणजे प्रेमासारखी दुसरी वस्तूच नाही। प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे लेणे। अहो शब्दानं त्याचं स्पष्ट स्वरूप व्यक्त करणं कठीण काय, अशक्यच आहे। म्हणून त्याला अनिर्वचनीय असं म्हटलं आहे। पूर्ण भक्ती प्रेमाचं वर्णन करणं किती अवघड आहे, ह्याविषयी संत एकनाथ महाराज सांगतात।

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरायदर हृदयो आज इथं थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्याच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले, आज मंगळवार. जाणून घेऊया आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. श्रोतेहो रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम पण लक्षात कोण घेतं. संवाद साधलाय डॉक्टर विनीता परांजपे यांनी. सकाळी 8 आपण ऐकणार आहात या सुखांनुया हा कार्यक्रम. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सकाळी 11:05 वृत्तीची निवृत्ती हा कार्यक्रम. सादर करत्या कविता गायठणे. दुपारी 12:30 अर्थविश्व हा कार्यक्रम. संवादक प्रमोद पुराणिक. दुपारी 1:00 आपण ऐकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादर करत्या प्रांजली आफळे. 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम अजिंक्य मी. संवाद साधलाय अरुण सूर्यवंशी यांनी. दुपारी 3:00 मैत्रकट्टा. संध्याकाळी 4:00 नाट्यसंगीत. संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 19 मे, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1743 रोजी जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रेड तापमान पातळी विकसित केली. आजच्याच दिवशी 1910 साली हॅले या धूमकेतूचे शेपूट पृथ्वीला अगदी लागून गेले. आजच्याच दिवशी 1911 साली पार्क्स कॅनडा ही जगातली पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरू करण्यात आली.

ज्ञानेश्वर यांची बहीण संत मुक्ताबाई यांनी एदलाबाद इथं समाधी घेतली. आजच्याच दिवशी 1904 साली आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार आणि टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवांजी टाटा यांचं निधन झालं. श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1958 साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचं निधन झालं. 1969 साली आजच्याच दिवशी इतिहास आणि पुराण संशोधक पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदूरकर यांचं देखील निधन झालं. 1995 साली आजच्याच दिवशी ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ पंडित विनयचंद्र मोदगल्य यांचं निधन झालं. 1999 साली आजच्याच दिवशी काव्य आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक कवी आणि समीक्षक प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचं निधन झालं. 2008 साली आजच्याच दिवशी नाटककार चित्रपट कथालेखक पत्रकार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांचं सुद्धा निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत होतात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींना. स्वतंत्र भारत विकसनशील देश म्हणत विकासाच्या एक एक पायऱ्या चढत होता, पण मित्रमैत्रिणींनो, लाल पट्टा किंवा रेड कॉरिडॉर मधल्या दुर्गम भागातील भारतीय जनता मात्र तशीच होती, त्याचा पत्ताही त्यांना नव्हता. प्राथमिक सुविधा, रस्ते, वीज, संपर्काची साधनं, उद्योग, रोजगार यांच्या संधी या सगळ्यापासून हे रेड कॉरिडॉर मधली जनता खूप दूर होती. या भागात सरकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासकीय उदासीनता इतकी होती की त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या, पोहोचल्या नव्हत्या. वर्गविद्रोह, कायद्याची अव्यवस्था, संरक्षक दल आणि नक्षलवादी उग्र हिंसाचार यामधील सततच्या चकमकी आणि या पार्श्वभूमीवर ही नक्षलवादी चळवळ दिवसेंदिवस सशक्त होत चालली होती. या माओवादी चळवळीला परदेशी अर्थसहाय्य होतं आणि स्वशासनाची ढिलाई, या दोन्ही गोष्टी म्हणजे नक्षलवादी चळवळीसाठी प्लस पॉइंट होत्या. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत उत्पत्ती, स्थिती, लय हा निसर्ग नियम असतो, होय की नाही? अहो, नक्षलवादी चळवळी या नियमाला अपवाद नाही. 1967 सालापासून मूळ धरलेली ही रक्तलांछित चळवळ स्वातंत्र्यानंतर 7 दशक इतकी भक्कम रुजली आणि फोफावली. पण 2014 मोदी सरकारने भारताच्या या आंतरिक समस्येला बेसण घातलं आणि 1 दशकात ती काबूत आणली. मित्रमैत्रिणींनो, आपल्या कार्यकाळात जी काही वचनं अगदी प्रारंभीच मोदी सरकारने दिली त्यातलं अजेंड्यावरचं 3रं वचन नक्षलमुक्त भारत हे होतं. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी शासनानं कंबर कसली. मित्रमैत्रिणींनो, या समस्येच्या मुळावर नेमकं बोट ठेवून केलेल्या उपाययोजना, नियोजन आणि त्याची अंमलबजावणी या लाल पट्ट्याला मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य करण्यासाठी कटिबद्ध झाली. अर्थात हे कार्य करताना संपर्क वाढायला हवा, नागरी विकास योजना त्यांच्यापर्यंत पोहोचायला हव्यात. स्वाभाविकपणे या संपर्कासाठी उत्तम रस्ते हवेत एकमेकांना जोडणारे, आरोग्य सेवा हव्या, शिक्षण हवं, आणि म्हणूनच या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याबरोबरच एकलव्य शिक्षण योजना सरकारने यशस्वी केली. त्यासाठी शाळा बांधल्या, भूमिहीनांसाठी भूमी अधिकार म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या, या भागामध्ये उद्योगांची उभारणी झाली आणि मुख्य म्हणजे या सगळ्या गोष्टींबरोबर त्यांच्या अंमलबजावणीची दक्ष कारवाई ठामपणे होऊ लागली. सुरक्षा आणि प्रशासनाविषयी स्थानिकांच्या मनात विश्वास निर्माण करणारं वातावरण आता या लाल पट्ट्यात जोर धरू लागलं आणि शासनाची त्यासाठीची तळमळ, दक्षता ही त्यासाठी सिद्ध झाली. आता या सर्व पार्श्वभूमीवर नक्षलवादी विरोधी अभियान ही रणनीती अवलंबत पोलीस यंत्रणेत सुधारणा करण्यात आली. याचबरोबर 60-70 वर्ष सरकार आणि नक्षलवादी क्रांतीच्या दुधारी कात्रीत सापडल्याने आता मात्र गलित गात्र झालेल्या स्थानिक दहशतवाद्यांना सरकारने एक संधी दिली, ती आत्मसमर्पणाच्या रूपात. या चळवळीची, या आत्मसमर्पणाच्या कल्पनेने हवाच काढून घेतली म्हणाना. ही चळवळ हळूहळू निशस्त्र करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यात आले आणि ते करताना शरण न येणाऱ्यांसाठी मात्र कठोर धोरण जाहीर केलं गेलं, ते म्हणजे गोळीला उत्तर गोळीने. लाल क्रांतीचा दिवा आता भारताच्या लोकशाहीच्या उंबरठ्यावर हळूहळू विझत चालला आणि नक्षलवाद मुक्त भारत हे साध्य सिद्धीच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकत या उंबरठ्यावर नक्षलवाद समाप्ती, नक्षलवाद मुक्त भारत या ध्येयाशी येऊन ठेपलं. भारताच्या एकत्वाला फासलेला लाल रंग हळूहळू उडायला लागला आणि एकात्मतेचा, शांतीचा, अहिंसेचा शुभ्र धवल रंग उजळला गेला. 2014 ते 2025 या काळातील हे सुखद वास्तव आणखी तपशिलात जाऊन बघितलं तर काय सांगतंय बघा. इथल्या 12,000 किलोमीटर परिसरातील 12 करोड जनता असलेल्या 126 जिल्ह्यांची संख्या या दशकामध्ये केवळ 11 आली. सतत असुरक्षिततेच्या छायेत राहणाऱ्या जनतेच्या सुरक्षेसाठी 586 पोलीस ठाणी या भागात सज्ज झाली. 1200 किलोमीटर अंतरांचं रस्त्यांचं बांधकाम झालं. अर्थातच यामुळे संपर्क सुलभ झाला. लाल पट्ट्यातली माणसं मुख्य प्रवाहाच्या जवळ येऊ लागली, त्यांची भूमिका समजून घेऊ लागली आणि साहजिकच नक्षलवादाच्या प्रभावाखाली असलेल्या मंडळींची मानसिकता हळूहळू बदलू लागली. 8,500 मोबाईल टॉवर्स या भागामध्ये संपर्कासाठी उभारले गेले. या चळवळीला देशाबाहेरूनही अर्थसहाय्य मोठ्या प्रमाणावर मिळत होतं आणि सरकारला, म्हणजे आधीच्या आणि नंतरच्याही, त्याची पूर्ण जाणीव होती आणि म्हणूनच हे अर्थसहाय्य, हा भक्कम आर्थिक आधार त्याला अगदी कडक आणि सक्त बांध घालण्यात आला. त्याबरोबरच अंतर आपल्या राष्ट्रीय सुरक्षा आणि सर्वांचा विकास या दोन धाग्यांची अचूक आणि पक्की गाठ या नक्षलवाद मुक्त भारताच ध्येय साधण्यासाठी घातली गेली आणि हेच या चळवळीचं, मिशनचं मर्म आहे. आत्मसमर्पणाची संधी या सहिष्णू प्रयत्नाने जवळजवळ, मित्रमैत्रिणींनो, 2000 नक्षलवादी सरकारला शरण आले. यात अनेक मोठे उग्रवादी नेतेही सहभागी होते. उडुपी येथे शरणागती पत्करणारी त्या भागातील लक्ष्मी ही शेवटची नक्षलवादी. 1967 मध्ये चहाच्या मळ्यात ज्या नक्षलवादाची सुरुवात झाली, हिंसाचाराच्या अनेक घटना नंतर घडत गेल्या आणि ह्या सगळ्या उत्पातामध्ये अनेक जवान, संरक्षक दलाचे पोलीस, नक्षलवादी आणि निरपराध स्थानिक यांची झालेली जीवित वित्तहानी ही तर अपरिमित आहे. 2000 या काळामध्ये या ठिकाणी घडत असलेले बदल खरोखरच लक्षणीय होते. या चळवळीचा माग मूस निपटून काढण्यासाठी आत्मसमर्पणाची सरकारने जी संधी दिली आणि जे धोरण अवलंबिलं त्याचा परिणाम म्हणजे या भागामध्ये ही चळवळ मूळ धरून होती, जिनं सगळ्या ठिकाणी फैलाव केला होता आणि देशातलं वातावरण एका विचित्र टप्प्यावर नेऊन ठेवलं होतं. त्याला बरोबर बांध घातला गेला, त्याला बरोबर आवर घातला गेला. या ठिकाणचं जर चित्र आहे नक्षलवाद्यांच्या या कार्यकाळामधल्या घटना जर बघितल्या तर त्या बघताना खरोखरच अंगावर काटा येतो. मित्रमैत्रिणींनो, या ठिकाणी हे वास्तव बघताना आपल्याला अक्षरशः काळजाचा ठोका चुकतो. या ठिकाणी झालेल्या हिंसाचारामध्ये बस्तरमध्ये हे साधारण 2000 सालातलं जे चित्र आहे ते असं आहे. बस्तरमध्ये 76 जवान आणि 8 नक्षलवाद्यांनी प्राण गमावले. बिहार जेल हल्ल्यामध्ये नयागड या ठिकाणी झालेली हत्या, त्यामध्ये पोलीस होते आणि 60 पेक्षा अधिक असा मृतांचा संख्या आकडा आहे. कलकत्ता मुंबई ट्रेन 2009 साली झालेला हिंसाचार तर अक्षरशः अमानवीय आहे. या ठिकाणी ट्रेन मधल्या 150 प्रवाशांचा बळी गेला. हा फक्त नमुना. 2018 पर्यंत किमान 12,000 जणांचा या चळवळीने बळी घेतला आणि वित्तहानीची तर गणतीच नाही. पण या भीषण हिंसाचाराला आत्मसमर्पण, शरणागती, ब्लॅक फॉरेस्ट, ग्रीन हंट, सुरक्षा दल, विकास योजना त्या भागापर्यंत निष्ठेने ठोसपणे पुरवण्याचं सरकारचं धोरण, सहिष्णुता आणि सहिष्णुतेच्या जोडीलाच प्रसंगी कठोर नीती आणि संविधानाची त्यासाठी असलेली बळकट शक्ती, लोकशाहीवरची भारताची निष्ठा, जनकल्याण आणि रक्षण, शासनाची वचनबद्धता यासाठी असलेली कणखर नेतृत्व, अशा अनेक धाग्यांची बांधिलकी आणि ह्याची घट्ट गाठ या संगमाचं फलित म्हणजेच नक्षलवाद मुक्त भारत. भारतामध्ये नक्षलवादाच्या रूपाने दाटलेला अंधकार हळूहळू संपवत आणत मोदी सरकारने लोकसभेमध्ये 2025 ला केलेलं अहवाल वाचन हे वास्तवाचं भान जागवतं आणि नक्षलवाद मुक्त भारताचं स्वप्न साकारण्याचा आनंद देतं. भारतीय लोकशाहीचा आवाज बुलंद करतं आणि लोकशाहीवरच्या भारताच्या निष्ठेच्या प्रतिमेचं ते प्रतीक आहे असंच म्हणायला हवं. मित्रमैत्रिणींनो, हा आवाज आणि नक्षलवादाचा विनाश या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवाव्यात. सरकारी यशाचं आवाज तुमच्यापर्यंत पोचवावा यासाठीच आजचा हा संवाद होता. मित्रमैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच संवादासाठी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.1
0: कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकावर.

0: 程序 Sunday。
1: नमस्कार शेतकरी बंधन। शेतकरी बंधनांनो, फुलशेती हा जो विषय आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक पैसा करण्याच्या दृष्टिकोनातून सुयोग्य नियोजन, भांडवल, अशा प्रकारची जमीन आणि योग्य हवामान जर उपलब्ध असेल तर अधिकाधिक पैसा करण्याच्या दृष्टिकोनातून फुलशेती ही एक महत्त्वाची बाब। त्यातही महत्त्वाचे फुल पिकचे आपण ज्याचा उल्लेख करतो त्याच्यामध्ये शेवंती आणि गुलाबाचा समावेश होतो। तर शेवंती व गुलाब लागवडीचं जे पायाभूत तंत्रज्ञान आहे लागवडीचं, त्याविषयी आपण थोडा उहापोह करणार आहोत। शेवंती लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन आवश्यक असते। तसेच फुले येण्याच्या काळात वातावरण थंड आणि कोरडं आवश्यक असतं। लागवड जी आहे शेवंतीची, ती मुनवे वापरून करतात। चांगली मुनवे निवडून साधारणतः 30x30 सेंटीमीटर अंतरावर एप्रिल महिन्यामध्ये याची लागवड करावी। हेक्टरी 1,10,000 ते 1,12,000 मुनवे याकरता आपल्याला लागतं। शेवंतीला खताच्या मात्रा देताना भर खतापैकी 50 बैलगाड्या कुजलेलं शेणखत आणि रासायनिक खत देताना प्रति हेक्टरी 150 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश या पिकाकरता शिफारसीत आहे किंवा आपण तो सांगत असतो। संपूर्ण स्फुरद आणि पालाश व अर्धनत्र हे लागवडीच्या वेळी द्यायचं असतं आणि राहिलेलं अर्धनत्र लागवडीनंतर 1.5 महिन्यानं द्यायचं असतं। उत्पादन सर्वसाधारणपणे 60 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर मिळतं। जूनमध्ये लागवड केल्यास फुलं उशिरा मिळतात, त्यामुळे एप्रिल महिन्यात लागवड केली की दिवाळी आहे, दसरा आहे, या सणाच्या वेळी फुलांना चांगली मागणी असते। शेवंतीच्या पांढरी रेवडी, पिवळी रेवडी, झिपरी, सोनाली, बिरबल सहाणी या काही प्रमुख जाती आहेत। परंतु आपण ह्या सगळं निवड करण्यापूर्वी वानाच्या कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण याची लागवड करावी। गुलाब लागवडीच्या संदर्भात सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। गुलाबाच्या फुलाचे निरनिराळे प्रकार पडतात। सुधारित वाणामध्ये फर्स्ट रेड, नोबलिस, स्कायलाईन, कॉन्फिटी, टिनाके बियाका, टेम्पटेशन, पॅशन, गोल्डन स्ट्राईक, पोलो इत्यादी आपल्याला काही त्याचे प्रकार किंवा वाण म्हणता येतील। लागवड साधारणतः 40x20 सेंटीमीटर अंतरावर करावी। गुलाबाची जी मुळं आहेत ती फार खोलवर जात नाही, पण आडवी मात्र पसरतात, म्हणून जमीन जास्त खोलपर्यंत नसली तरी चालते, मात्र चांगली सकस आणि पाण्याचं उत्तम निचरा होणारी जमीन याच्याकरता राहते आवश्यक आहे। माती परीक्षणानुसार 5 ते 10 किलो शेणखत, 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश, किंवा आपण त्यापेक्षा सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर 30 ग्रॅम नत्र, 30 ग्रॅम स्फुरद आणि 20 ग्रॅम पालाश जर आपण प्रति चौरस मीटर लागवडीच्या वेळी व त्यानंतर 400 ग्रॅम नत्र, 200 ग्रॅम स्फुरद आणि 200 ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति आठवडा जर दिलं तर ते चांगलं राहतं। वेळोवेळी वाळलेली रोगट पाने आपण काढून टाकली पाहिजे, तसेच गादी वाफे खुरपून भुसकुशीत ठेवली पाहिजे। ही झाली पायाभूत तंत्रज्ञान। तर आपल्याला शेवंती आणि गुलाबाच्या लागवडीविषयी जर अधिक विस्तृत माहिती, योग्य वाणाची निवड आणि त्याबाबतीत जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करा आणि आवश्यकतेनुसार तंत्रज्ञान वापरा। नमस्कार।
0: कृषी संदेश।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं?

0: ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। मंडळी, या कार्यक्रमाच्या मागच्या भागामध्ये आपण एक लढा असाही या विषयाला सुरुवात केली होती आणि त्याचा पहिला भाग आपण त्यावेळा ऐकला। आज दुसरा भाग सादर करतो आहे। या भागामध्ये जंगल तोडीचे भीषण दुष्परिणाम काय झाले हे आपण पाहणार आहोत। आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं की इंग्रज या देशामध्ये व्यापारी म्हणून आले आणि त्यांना हिमालयातली जंगलं, हिमालयातलं लाकूड हे आपल्या व्यापारी दृष्टीनं अतिशय उपयोगाचं वाटलं। त्यांनी बेसुमार जंगल तोड करायला सुरुवात केली। 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण खरंच पुढं ही जंगलतोड थांबली का, काय झालं ते या भागामध्ये आपण पाहू। मंडळी, हिमालयातील विशेषतः उत्तराखंडातील समृद्ध जंगलं इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर नष्ट केली हे आपण पाहिलं, पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा ही जंगलतोड थांबली नाही। तिथल्या वन खात्यानं, सरकारनं ब्रिटिशांचाच वारसा पुढे चालवला। आपल्या हातानं आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ लागलो। ब्रिटिशांनी चीड, देवदार, साग, साल इत्यादी वृक्षांच्या लागवडीला आणि वृक्षतोडीलाही उत्तेजन दिलं। त्याचं कारण अगदी वेगळं होतं, कारण हे वृक्ष त्यांच्या व्यावसायिक उपयोगाचे होते। आम्हालाही आज तेच वृक्ष महत्त्वाचे वाटतात, पण मंडळी, जंगलात राहणाऱ्या स्थानिक आदिवासी आणि पहाडी लोकांच्या गरजा भागवणारे पमनी, बांस, बुरांस यासारख्या रुंदपर्णी जीवनदायी वृक्षांकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं। जंगलं साफ करण्यासाठी या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाली। या वृक्षांवर रोजीरोटी अवलंबून असणारा स्थानिक गरीब माणूस आपल्या अन्नपाण्याला मुकला। या जंगलतोडीनं स्थानिक लोकांचा रोजगार हिरावून घेतला, अनेकांना स्थलांतर करण्याची वेळ आली। पोटाला अन्न नाही, हाताला काम नाही अशी परिस्थिती झाली। आपल्या कच्च्या बच्चांना घेऊन अनेकांना शहराचा रस्ता धरावा लागला। जंगलचा राजा असणारा हा पहाडी माणूस

कधी व्यापारी फायद्यासाठी, ज्या वृक्षांना वाढण्यासाठी अनेक वर्ष लागतात, ते डौलदार वृक्ष केवळ 5-10 रुपयांसाठी आमचा स्थानिक माणूस गरजेपोटी तोडून आडवे करू लागला. अनेक वर्षांचे वाढलेले निसर्ग प्राणी संपत्तीनं समृद्ध असलेलं आमचं हिरवगार जंगल केवळ काही दिवसात काही तासात आडवं होऊ लागलं. वृक्षांची हत्या होऊन त्यांचं निर्जीव कलेवर जागोजागी दिसू लागलं. धरतीच्या या निष्पाप लेकरांचा शाप पुढे मानवाला भोवल्याशिवाय राहिला नाही. पहाडात राहणारे जंगल उतारांवर शेती करत होते आदिवासी, पण शेती करताना झाडं तोडण्याचं प्रमाण अगदी मर्यादित होतं. पण या भागात जसजसा आपल्या नागर संस्कृतीचा म्हणजे शहरी संस्कृतीचा प्रवेश झाला, तसतसा इथेही निसर्गाचा विध्वंस व्हायला सुरुवात झाली. या पहाडी भागातील लोक वर्षानुवर्ष परंपरेनुसार आपली शेतीची अवजारं अंगू वृक्षाच्या लाकडापासून बनवायचे. अंगू वृक्षाचं लाकूड वजनाला हलकं पण चिवट आणि मजबूत होतं. त्यामुळे या वृक्षाच्या लाकडापासून केलेली अवजारं शेतकऱ्यांना वापरण्यासाठी सोयीची होती. पण इथल्या वनखात्यानं ही अंगूची झाडं खेळणी बनवणाऱ्या कंपनीला करारानं चक्क विकून टाकली. स्थानिक लोकांना तर अंगूची झाडं तोडायलाच मज्जाव केला आणि आपल्या शेतीच्या अवजारांची गरज इतर वृक्षांचं लाकूड तोडून भागवावी असा अनाहूत सल्ला दिला. 1962 चीननं भारतावर आक्रमण केलं. आमच्या सीमा भागात सैनिकांना त्वरेनं पोहोचवण्यासाठी, रसद पुरवण्यासाठी तातडीनं रस्ते करणं आवश्यक होतं. सीमावर्ती भागात रस्ते करण्यासाठी काही भागातील जंगल तोडणं अपरिहार्य होतं. त्यामुळे बऱ्याच भागात रस्त्यांसाठी वृक्षतोड झाली. याचा दुसरा एक तोटा असा झाला की या दुर्गम भागात नागरी संस्कृतीचा सहज प्रवेश या रस्त्यांमुळे होऊ लागला. मग साहजिकच कस्तुरी मृगापासून ते दुर्मिळ वनौषधी हस्तगत करण्याची माणसांमध्ये स्पर्धा लागली. जंगलं आणखीनच ओरबाडली जाऊ लागली. माणसाच्या हावरटपणाला अंत नव्हता. त्यापायी निसर्गाचा मात्र बळी जाऊ लागला. याचे दुष्परिणाम लवकरच जाणवायला लागले. नद्यांना महापूर येऊन प्रचंड नुकसान व्हायला सुरुवात झाली. दरडी कोसळू लागल्या. पावसाचे ढग साधारणपणे 5-10 किलोमीटर अंतरावर उंच आकाशामध्ये असतात. तेथून पडणारे पावसाचे थेंब पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे वेगानं खाली येऊ लागतात. जंगलात जेव्हा झाडांचं प्रमाण मुबलक असतं, तेव्हा हे वेगानं आदळणारे पावसाचे थेंब आधी झाडाची फांद्या पानं झेलतात. तिथं त्यांचा वेग कमी होऊन मग ते खाली जमिनीवर पडत होते आणि मग त्यांचा वेग शून्य होऊन झाडाखालची माती गवत यामध्ये ते जिरून जात होते. झाडांमुळे त्यांच्या भोवतालची माती मुळांभोवती पकड धरून असायची. जेव्हा पाऊस खूपच जास्त असे तेव्हाच फक्त तेथून ते खालच्या भागाकडे नदी किंवा प्रवाह बनून वाहत जायचे. पण जंगलं नष्ट होऊ लागली. पावसाचं पाणी झाडं नसलेल्या उघड्या बोडक्या जमिनीवर वेगानं कोसळू लागलं. आता या पाण्याचा खालच्या भागाकडे वाहण्याचा वेग प्रचंड वाढला. हे पाणी नुसतं वाहत नव्हतं,
तर जाताना डोंगर उतारावर

माती आपल्या सोबत घेऊन जात होतं. त्यामुळे आधीच उघड्या झालेल्या डोंगरांचे, मातीचे, खडकांचे संरक्षक आवरण नष्ट होत होतं. केवळ 1 हेक्टर परिसरातली 60 ते 70 टन माती किंवा गाळ नद्या आपल्या सोबत वाहून नेत होत्या. यावरून नद्यांचा वेग आणि त्यामुळे होणारी जमिनीची धूप केवढी प्रचंड होती याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. 1970 उत्तराखंडला अलकनंदेच्या पुरानं जबर तडाखा हाणला. नदीचे पूर, दरडी कोसळणं, गाळ वाहून येणं, जमिनीची धूप होणं या गोष्टी तशा स्थानिकांना नवीन नव्हत्या. पण 1970 पुरानं या सगळ्या लोकांची भीतीनं अक्षरशः पाचावर धारण बसली. या पुराचं रूप अत्यंत विनाशकारी आणि भयचकित करणारं होतं. या पुराच्या राक्षसी प्रवाहात कित्येक पूल वाहून गेले, शेकडो बसेस वाहून गेल्या, शेकडो एकर जमिनीतली पिकं नष्ट झाली, शेतातली माती वाहून गेली, गुरंढोरं वाहून गेली, माणसं बेघर झाली, शेकडो लोकांचा मृत्यू झाला. अशाच प्रकारची दुर्घटना 2013 केदारनाथ परिसरात घडली. या परिसरात गावं घरं वाहून गेली. तर महाराष्ट्रामध्ये माळेन गावातही 2014 अशा प्रकारची दुर्घटना घडल्याचं आपल्याला आठवत असेल. जुलै 2023 महाराष्ट्रातील रायगड जिल्हा खानापूर तालुक्यातील इरशाळवाडी इथंसुद्धा अशीच दुर्घटना घडली. त्यातही दरड कोसळून संपूर्ण गाव त्याखाली गाडलं गेलं. यातूनच पुढं माणसं कशी एकत्र आली आणि या नैसर्गिक पण खरं तर मानवनिर्मित संकटाशी कशाप्रकारे लढा द्यायला त्यांनी सुरुवात केली हे पुढच्या भागामध्ये आपण पाहूया. मंडळी, आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात संगीतकार उषा खन्ना आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं असद भूपाली यांचं गीत। हे गीत ऐकूयात खोज या चित्रपटामधलं।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात बालक ध्रुव या चित्रपटामधलं गीत. मदन भारती यांच्या गीताला संगीत आहे गोविंद नरेश यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: या चित्रपटामधलं रवींद्र रावल यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. संगीतकार राम लक्ष्मण.

0: ललित नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत दो रास्ते या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: किशोर कुमार यांच्या स्वरात देवता या चित्रपटामधलं गुलजार यांची गीतरचना आता ऐकूयात। संगीतकार राहुल देव बर्मन।

0: स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे बहुरूपिया या चित्रपटामधलं. अंजान यांची गीतरचना आणि संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कैफे आजमी यांचं गीत बावरजी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार, आशा भोसले आणि सहकार यांच्या आवाजात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात प्रेम धवन यांची गीतरचना धडकन या चित्रपटामधली. गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: कार्यक्रमात आता ऐकूयात गुलजार यांचं गीत आनंद या चित्रपटामधलं, मुकेश यांनी गायलेलं. या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.
1: मैंने

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5326-2426।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
4: अग्निरेखा या चित्रपटामधलं गीत कवी प्रदीप यांची शब्दरचना, लता मंगेशकर आणि सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं गीत, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: घरगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: आवाजामध्ये एस एच बिहारी यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आहे बहारे फिर भी आएगी.

0: ओ पी नय्यर यांच्या संगीताने सजलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण.
1: भारतीय सिने संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी फक्त रेडिओ विश्वासवर.
0: कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात बहार आने तक या चित्रपटामधलं. इंदिवर यांची ही गीतरचना ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: काय ग उमा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात. ऐसा भी होता है या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे SH बिहारी यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं अनकही या चित्रपटामधलं, आणि ही गीत रचना आहे संत तुलसीदास यांची. जयदेव यांच्या संगीताने सजलेलं हे गीत.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात बरखा बहार या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचा, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं बरखा बहार या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचा, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल।

0: देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याजदर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या.
2: मन्नाडे याने गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार शंकर जयकिशन. चित्रपट आहे बूट पॉलिश.

0: सोन्याची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि हे गीत आहे अंदाज या चित्रपटामधलं. ऐकूया हसरत जयपुरी यांची गीतरचना मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीतकार शंकर जयकिशन.

आलू वालू कुछ न मिला पीछे पड़ा भालू। रे मामा रे मामा रे।

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: शकील बदायनी यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये नौशाद यांच्या संगीताने सजलेली. चित्रपट आहे आदमी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
4: कार्यक्रमात आता हे गीत ऐकणार आहोत। सप्तपदी या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं। ही शब्दरचना आहे मधुसूदन कालेलकर यांची। आणि या गीताला संगीत दिलं आहे गजानन द्वारकानाथ यांनी।

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2426।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत. सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आहे मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

छंद पिकला बिघा याची कुठ वर ठेवशील निगा सुरेख वस्तू म्हणजे आवाज न जगा याला कुंभ

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: आणि आता ऐकूया शाहीर अमर शेख यांचं गीत पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. आणि हे गीत ऐकूयात अमर भोपाळी या चित्रपटामधलं.
2: शब्द जाई कन्यात फडफड नाही त्याची तडफड घ्यार ध्यानात येड पोकरावानी कर भटकता या रानात जर का नाही जाग झाला

0: जीवंत चालक केलं.
1: आनंद होता झाला आम्हा राजाची दोन बोट स्वर्ग राहिला. आजेहून आलीन गेले थेट रंग महालाला. शाली तो शालीत महाराज दंग थारा झाला. रंग महाला त नवी बया भेटली त्याला. लावणीचा पाहून शिणगार रूपती पण्यार झाला बहादर. पुरातन गार सांगू काय राजे हो.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
3: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: कार्यक्रमात हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. जगदीश खेपूडकर यांचं गीत, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं.

0: श्रोते हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आजचं म्हणजेच 19 मे 2026 मंगळवारचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सुरुवातीला आजच्या ठळक बातम्या. भारत आणि नेदरलँडमध्ये 17 करार, सेमीकंडक्टर, खनिजे, अक्षय ऊर्जा क्षेत्रात धोरणात्मक भागीदारी. महाराष्ट्र अजूनही तापलेलाच, 15 शहरात पारा 40°C पार. विदर्भात, अकोला आणि वर्ध्यात तापमान थेट 46°C. श्रीमंत म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवाचा समारोप. धार्मिक विधी, बोहाडा आणि महाआरतीसह 4 दिवस भक्तीचा मेळा, प्रसादाचंही वाटप. शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी, फडणवीस यांचं प्रतिपादन. तयारी अंतिम टप्प्यात, तांत्रिक माहितीचं संकलन सुरू. आणि ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. भारत आणि नेदरलँडने आपले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या स्तरावर नेले असून आगामी 5 वर्षांसाठी सर्वसमावेशक आराखड्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्यात शनिवारी हेग इथं झालेल्या चर्चेनंतर सेमीकंडक्टर, दुर्मिळ खनिज, स्थलांतर, जलव्यवस्थापन आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रातल्या 17 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दरम्यान नेदरलँडचा दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्याच्या 3rd टप्प्यात रविवारी स्वीडनमधल्या गोथेनबर्ग इथं रवाना झाले. यावेळी पंतप्रधान म्हणाले, भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. नेदरलँड हा युरोपमधल्या नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा देश असून नेदरलँडचं कौशल्य आणि भारताचा वेग आणि व्याप्ती यांचा प्रत्येक क्षेत्रात संगम होणं आवश्यक आहे. नवोन्मेष, गुंतवणूक, शाश्वत विकास आणि संरक्षण या क्षेत्रातील सहकार्य नव्या उंचीवर नेण्याचं आमचं उद्दिष्ट असून याच सामायिक दृष्टिकोनातून आम्ही आज भारत नेदरलँड संबंधांना धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देत आहोत, असंही मोदींनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता आणखी वाढल्याचं चित्र रविवारी दिसून आलं. राज्यातल्या अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा 40°C पुढे गेला असून अकोला आणि वर्धा इथे सर्वाधिक म्हणजे 46°C तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र असल्याचं दिसतंय. राज्यातील तब्बल 15 शहरांमध्ये कमाल तापमान 40°C जास्त नोंदवण्यात आलं. त्यात अमरावती, परभणी, नागपूर, यवतमाळ, ब्रह्मपुरी, जळगाव, वाशिम, छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये 44°C तर साताऱ्यात 40.2° तापमानाची नोंद करण्यात आली. दुसरीकडे डोंगराळ भाग असलेल्या महाबळेश्वरमध्ये सगळ्यात कमी 33.3° तापमान नोंदवलं गेलं. राज्य सरकारची कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून कॅबिनेट उपसमितीची बैठक पार पडली आहे. काही तांत्रिक माहिती संकलित करण्याचं काम सुरू असून काही जिल्ह्यांची अतिरिक्त माहिती मागवण्यात आली आहे. ही माहिती आल्यानंतर प्रक्रिया सुरू करून 30 जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर केली जाईल, असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिलं. पुणे अॅग्रो हॅकेथॉन 2026 पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही, आवश्यकतेपेक्षा अधिक वीज उपलब्ध आहे. काही ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे तात्पुरती समस्या निर्माण होते, मात्र संपूर्ण राज्यात पुरेशी वीज उपलब्ध आहे, असं सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की अंमली पदार्थांचं संकट हे केवळ महाराष्ट्रासमोर नसून संपूर्ण देशासमोर आहे. वारकरी संप्रदायाच्या भक्तिरंगात लय आणि ऊर्जा निर्माण करणारा आणि अभिजात संगीताच्या मैफिलीत रंग भरणारा टाळांचा नाद रविवारी म्हणजेच 17 मे रोजी थांबला. ज्येष्ठ टाळवादक ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं अल्पशा आजारानं खासगी रुग्णालयात निधन झालं. माऊली यांच्या निधनानं केवळ एक कलाकार नव्हे तर भजन कीर्तन परंपरेचा एक जिवंत अध्याय संपल्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. टाळवादनातील निष्ठा, साधेपणा आणि भक्तीचा संगम म्हणजेच माऊली टाकळकर हे नाव. तब्बल 7-8 दशकाहून अधिक काळ त्यांनी भजन कीर्तन आणि संतवाणीच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा प्रसार केला. त्यांच्या टाळांच्या प्रत्येक ठेक्यातून उमटणारी लय ही केवळ संगीत नव्हती तर ती भक्तिरसाची अनुभूती होती. आणि गेल्याच महिन्यात माऊलींनी 100व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यावेळी त्यानिमित्तानं अखिल मंडई मंडळाच्या वतीनं धान्यतुलं आणि ग्रंथतुला करून त्यांचा सत्कार करण्यात आला होता. नाशिकमधल्या रविवार पेठेतल्या म्हसोबा लेन इथं 900 वर्षांची परंपरा लाभलेला श्रीमंत म्हसोबा महाराज यात्रा महोत्सव उत्साहात, पारंपरिक थाटात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. शिवबाल कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीनं 14 मे ते 17 मे या कालावधीत आयोजित या महोत्सवात नाशिककरांनी मोठी गर्दी केली. महोत्सवाची सुरुवात गुरुवारी म्हणजे 14 मेला अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं आणि धार्मिक विधींनी झाली. या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेले दशावतारी सोंगे म्हणजेच बोहाडा रात्री 9:30 ते पहाटे 6 वाजेपर्यंत रंगला. हे पारंपरिक खेळ पाहण्यासाठी नाशिककरांनी रात्रभर गर्दी केली होती.
1: याबरोबरच आजचं उभय बातमीपत्र समाप्त करीत आहोत. नमस्कार.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पाटलाचे सून या चित्रपटामधलं गीत। कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूयात लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, संगीत दिलं आहे शंकरराव कुलकर्णी यांनी, आणि हे गीत ऐकूयात माझं घर माझी माणसं या चित्रपटामधलं.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर, प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16 4.
1: हे गीत ऐकणार आहोत रवींद्र साठे यांच्या आवाजात उंबरठा या चित्रपटामधलं. सुरेश भट यांची शब्दरचना, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: बायकोचा भाऊ या चित्रपटामधलं ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीतरचना आहे पी सावळाराम यांची, संगीतकार वसंत प्रभू.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात वसंत पापट यांचं, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत उंबरठा या चित्रपटामधलं.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: मागच्या वेळेला ज्ञान विज्ञान शांती याच्यावरती बोललो आणि हे तुम्ही बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये उल्लेख करताना सांगितलं की हे परम याच्याकडनं येतं, त्याच्याकडनं येतं अध्यात्म. मग तो म्हणजे गॉड, तो म्हणजे देव. या देवाकडे कसं जायचं, देव कुठे पाहायचा?
1: छान छान प्रश्न आहे. तर मग आपण जेव्हा ते जे गॉड म्हणतो ना, तर प्रत्येकाचं वेगवेगळं वे ऑफ परसिविंग असेल त्याला. आणि गॉड म्हणजे आपण जसं इंग्लिशमध्ये जी ओ डी गॉड लिहितो ना, तर जी म्हणजे जनरेटर, ओ म्हणजे ऑपरेटर आणि डी म्हणजे डिस्ट्रक्टर ऑफ द इव्हल, अहमभाव नष्ट करणारा असा तो. किंवा आपण जर आपण हिंदीमध्ये जसं किंवा मराठीमध्ये भगवान लिहितो ना, तर भ ग व अ न असे पाच अक्षरं आहे. तर त्याचं जर आपण फुल फॉर्म बघितलं तर भ पासून भूमी आहे, ग पासून गगन आहे, व पासून वायू आहे, अ पासून अग्नी आणि न पासून नील. म्हणजे थोडक्यात हे पंचमहाभूतच आहे. तर आपलं आणि आपलं शरीर सुद्धा हेच पंचमहाभूतनी बनलेलं आहे. आणि जेव्हा आपण अजून सूक्ष्ममध्ये जातो, वेगळे वेगळे स्तर असतात आपल्या चेतनाचे, तर नंतर शेवटच्या याच्यात अहम ब्रह्मास्मी जे म्हणतात आपल्या वेदमध्येही, की आपणच देव होऊन जातो, किंवा जे मोठे साधू संत त्या लेवलला पोचले की मग तेच देव होऊन जातात. एकच तत्व आहे ते असं. तर तसं जर आपण बघितलं तर आपण सगळे एकच आहोत. एक खूप सुंदर उदाहरण देखील मला आठवत आहे आता, की जसं आपण म्हणतो की देव, आपण कंपेअर करूया, एक तुलना करूया की तो एक आरसा आहे समजा, आणि त्याचे तुकडे तुकडे झाले छोटे छोटे, आणि तुकडे झाल्यावरती ते असे बिखरले आणि त्याच्यामध्ये जे रिफ्लेक्शन येत आहे ते वेगवेगळे रिफ्लेक्शन्स येत आहेत, आणि मग त्यांना वाटतं की ते वेगळे आहेत. पण तसे खरे ते वेगळे नाही ना, ते त्या परमात्माचे अंशच आहे ते सगळे आत्मा. पण वाटतं की वेगळे आहेत हे या मायामुळे वाटतंय. आणि ती माया एकदा संपवली, अहमभाव संपलं आणि आपलं चेतनाचं स्तर वाढत गेलं की मग ते अहम ब्रह्मास्मीच्या जवळ आपण पोचत जातो. तर देव हे आपण वेगवेगळ्या स्वरूपात बघू शकतो. सृष्टी हे आपलं देव आहे, पंचमहाभूत हे देव आहे, कृष्णदेव हे बी म्हणतात सगळ्यांमध्ये माझा वास आहे, सगळे लोक आपले आपल्याला भेटतायत, सगळ्यांमध्ये तो देवच तत्व आहे. तर देव हा तत्व म्हणून आपण समजावं की तो एक तत्व आहे, जी दैवी शक्ती म्हणतो एक तत्व आहे, आसुरी शक्तीच्या विरुद्ध हे आहे. आणि प्रत्येकाचा देव वेगळा असतो, पण तरी वेगळा असून सुद्धा एकच असतो, अशा प्रकारे मला वाटतं ते आपण घेतलं पाहिजे.
0: पण मग तो निराकार आहे असं म्हणतात, आणि आपल्या पुढे तर आकार पण आहे, मग तो निराकार कसा? आणि निराकार असेल तर त्याला आकार कसा?
1: खूप छान. तर जसं जसं एखाद्या माणसाची इव्हॉल्वमेंट होते कॉन्शियसनेस लेवलला, सो चला ही गोष्ट मी शेअर करते. एक काही वर्ष आधी ध्यानमध्ये ही गोष्ट मला आली होती, तेव्हापासून एक डोक्यात होतं की याच्याबद्दल आपण एक बोलूया आणि बघा सुदैवाने आता एक असा चान्स पण आहे. तर आणि गंमत अशी अजून झाली की त्याला एक पाठिंबा आपण म्हणतो ना, दैवी शक्ती आपल्याला दाखवून टाकते. तर तेव्हा मला एकदम असं उलघडलं एकदम, आणि मी डोळे उघडून मी ते लिहून ठेवलं तेव्हा जे दिसलं हे ध्यानमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी सेम गोष्ट मी पतंजली योगसूत्रमध्ये वाचली आणि मी म्हटलं अरेच्छा, म्हणजे हीच गोष्ट तर मला ते दिसलं होतं, ते इतकं ते रेलिव्हेंट होतं. ते तो माणसाचे वेगळे वेगळे स्तर असतात. जसं आता एक पतंजली योगसूत्रमध्ये मूढ म्हटलं आहे. मूढ म्हणजे तो एकदम डल स्टेटला असतो, त्याचं लेवल ऑफ कॉन्शियसनेस जे आपण म्हणतो ना ते इतकं खाली असतं की त्याला असं वाटतंय की तो विक्टिम आहे, सगळे लोक त्याच्याशी वाईटच वागतायत. त्याला प्रश्न असे असतात, मी तर सगळ्यांचाच चांगला करतो पण माझ्याशी का बरं लोक वाईट वागत आहे,
0: मीच का.
1: हा, हे विक्टिम स्टेट बेसिकली. त्या माणसाला देवात विश्वासच नसणार. मग त्याच्यात साकार आणि निराकार हे तर खूप पलीकडे आहे, ते तर जाऊच द्या. आणि मग जशी जशी इव्हॉल्वमेंट होते त्याची वरती जातो, तर एकदम शेवटच्या स्टेजला निरुद्ध आपण जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये देव आणि तो व्यक्ती एक होऊन जातं, अहम ब्रह्मास्मी. आणि तेव्हा ते निराकार पण होतं, पण

0: साकार आत्ता जर आपण म्हटलं ना, जो मूढ स्टेटमध्ये आहे तो तिथे पोचूच नाही शकणार. मग तिथे पोचण्यासाठी जसं आपण म्हणतो ना पायरी, डायरेक्टली आपल्याला 100व्या पायरीवर नाही जाता येणार, तर 1, 2, 3, 4 असं करत करत आपण जाऊया. आणि देवा आपण आता बघा, असं आपण आपल्या सनातन धर्मात सुद्धा आपण म्हणतो की 33 कोटी देवी देवता ना, आपण देवाचं तत्व आहे ते कशाती देतो आपण, गौ माता आहे, धरती माता, सगळ्या गोष्टी माता असं म्हणतो. तर ते तत्व आपण जर समजलं ना तर त्याचा खूप उपयोग होतो आपल्याला. आपण ते तत्व धरायचं आहे आणि तत्व धरून पुढे जायचं आहे, आणि जशी जशी आपली इव्हॉल्वमेंट होणार, लेवल ऑफ कॉन्शियसनेस वाढणार, तसं तसं ऑटोमॅटिकली आपल्याला त्या स्तरावरती जे उलगडायला पाहिजे ते उलगडेल. जसं आपण एका पहिल्या सत्रामध्ये बघितलं होतं, 18व्या अध्यायाचा 14वा नंबरचा श्लोक होता ना, दैवम चैवात्र पंचमम, की दैवी शक्ती आहे ही आपल्याला गोष्टी उलगडून देते आणि सांगते. आपण आपली फक्त ऊर्जा वाढवायची गरज असते. आपली ऊर्जा जी असेल त्या ऊर्जेप्रमाणे आपल्या आयुष्यात व्यक्ती, वस्तू, परिस्थिती येणार. म्हणजे जसं आता हे रेडिओ 90.8 आहे, तर 90.8 फ्रिक्वेन्सीला जर आपण रेडिओला ट्यून केलं तर 90.8चेच वेव्ज येणार ना, मग 98.3 नाही येणार. तर तसं आपलं आयुष्य आपण फ्रिक्वेन्सीला ट्यून करू शकतो. कारण शेवटी बघा, आपल्या प्रत्येक शरीरमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये काय असतं तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, आणि त्याच्या आतमध्ये आपण बघितलं तर त्याच्यात असतं कॉर्क. अँड व्हॉट इज कॉर्क? कॉर्क काय आहे? कॉर्क इज नथिंग बट एनर्जी व्हायब्रेटिंग ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. तर ती फ्रिक्वेन्सी जेव्हा आपण मॅच करतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या आयुष्यात येणारे व्यक्ती, वस्तू, परिस्थिती त्या फ्रिक्वेन्सीशी निगडितच असतात, रेडिओसारखंच. सो ते सिम्पल आहे. आता हे साऊंड थेरपीज वगैरे जे चालतात, म्हणजे मला तर ते मॅजिक वाटायचं. काही वर्ष आधी एक होते गोले सर म्हणून, गृहस्थ होते, त्यांच्या आईंना घेऊन आले, खूप आजारी होते, आयसीयूमध्ये ॲडमिट करायला सांगितलं, आणि त्यांनी 2-3 माझे असेच ट्रीटमेंट्स घेतले. खरं मी डॉक्टर नाही, पण ते साऊंड थेरपी देवाच्या नावाने मी दिलं आणि झाले क्युअर. तर त्यांना विश्वास बसला, तर ते आईंना आणलं, त्यांना ते फक्त आम्ही 1 तास ते ऑडिओ ऐकवले आणि बरे झाले ते. सो म्हणजे हे कसं वर्क होत आहे बघा, इतक्या सूक्ष्म लेवलला फक्त ऊर्जा जी आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी जी आहे, सगळं रेडिओ पण त्याच्यावरच चालतं, ते आयुष्य त्याच्यावरती चालतं. ती फ्रिक्वेन्सी आपण जर बदलली तर आपल्या आयुष्यात आज कलियुगमध्ये सुद्धा सतयुग असू शकतं, इतकं सगळं त्याच्यावरती अवलंबून आहे थोडक्यात. सो
1: क्या बात आहे, खरंच छान मस्त तुम्ही सांगितलं. परत प्रश्न आहेत पण त्यासाठी आपण परत पुढच्या भागात भेटूयात.
0: ठीक आहे, ओके.
1: श्रोते हो, तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.

कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेले गीत. ही शब्द आहेत अनंत जाधव यांचे. ऐकूया नवरे सगळे काढव या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2426।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा।
3: कार्यक्रमात आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गारंबीचा बापू या चित्रपटामधलं गीत। शांता शेळके यांची शब्दरचना, संगीतकार भास्कर चंदावरकर।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांनी गायलेलं संसार या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर. स्वर संध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हे गीत ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं रंगपंचमी या चित्रपटामधलं. स्वर आहे आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा. संगीतकार राम कदम.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं क दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ आणि संगीतकार राम कदम यांच्या आवाजात.
4: अरे घबाड मिळते मला, अरे खंडोबा घबाड मिळते मला.
5: काय म्हणते रे?
4: जाणू बा.

0: याले पाहिजे कोणासाठी?
1: श्रोतासाठी।
0: अन खंडोवाले देणार काय हयद नुसती दोन
1: चिमटी।
2: बाप्पा हा सौदावाला

0: नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला. रसिक हो, आज मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमालेअंतर्गत आपण आनंद घेणार आहात स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर स्मृती प्रित्यर्थ, प्रथितयश उद्योजक आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांच्या व्याख्यानाचा. त्यांचा विषय आहे थांबण्याची कला आणि त्यानंतर सुसंस्कृती फाउंडेशन प्रस्तुत दिल से दिल तक हा कार्यक्रम. सादर करते धनंजय जैन, तसंच वारली चित्रकार श्रद्धा कराळे यांच्या चित्र प्रदर्शनाचा आस्वाद सुद्धा आपण घेऊ शकणार आहात. जरूर या. आज म्हणजेच मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचपट्टी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचपट्टी नाशिक.
1: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
2: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
1: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात वसंत बापट यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत आहे श्यामची आई या चित्रपटामधलं. संगीतकार वसंत देसाई.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मंदाडे आणि सहकार्याने गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात वरदक्षिणा या चित्रपटामधलं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया माणिक वर्मा यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत उमस पडेल तर या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज जनावरांसाठी गोठा ही मूलभूत गरज झालेली आहे आणि काळाची गरज झालेली आहे आणि त्याकरता आदर्श गोठा बांधणे किंवा करणे हे फार अत्यावश्यक झालेले आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण गोठा कसा असायला पाहिजे आणि तो कसा बांधायला पाहिजे त्याविषयी आपण आज जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, गोठा बांधताना गोठा हा शेतातील उंच वट्याच्या जमिनीवर असावा पाहिजे. म्हणजे उंच वटा म्हटलं तर तिथे पाण्याचा निचरा लवकर होईल आणि फाजणी साचणार नाही अशा जागेवर आपण गोठा बांधायला पाहिजे. यामध्ये गोठ्याची जी लांबी आहे पूर्व पश्चिम असावी तर रुंदी उत्तर दक्षिण असावी. गोठ्यातील गव्हाणी ह्या सिमेंट काँक्रीटच्या असाव्यात. गोठ्याचा जो खालचा तळ सर असतो तो खडबडीत असावा किंवा विटा लावून केल्यास उत्तम. गोठ्याचे छत जे आहे ते 10 फूट उंच मध्यभागी असावे तर बाजूला 6 फूट असावे. गोठ्यातील नालीला लांबीच्या दिशेने उतार दिलेला असावा. नालीची रुंदी 1 फूट असावी तर खोली जास्त नसावी. जास्त खोल नालीत जनावर पाय अडकून पडण्याची शक्यता असते. शेतकरी बंधूंनो, गोठ्याच्या भिंतीबद्दल सांगावे झाल्यास तर लांबीच्या बाजूकडील भिंती कमी उंचीच्या असाव्या तर रुंदीच्या बाजूच्या भिंती छता एवढ्या उंच असून दोन्ही बाजूस अथवा एका बाजूस दरवाजा असावा आणि पाण्याचा जो हौद दरवाजाच्या विरुद्ध बाजूने असावा. शेतकरी बंधूंनो, आपण जे गोठ्यासाठी पत्रे वापरतो तर गोठ्याचे छत कसे असायला पाहिजे तर छतासाठी सिमेंटचे पत्रे वापरणे उत्तम. मधली उंची 3 मीटर तर बाजूची उंची 2 मीटर ठेवावी. दोन्ही बाजूस पत्रे भिंतीच्या बाहेर कमीत कमी 2 ते 3 फूट असावेत. म्हणजे पावसाचे पाणी हवेच्या झोताने गोठ्यात येणार नाही. गोठ्याचा जो खालचा भाग असो तळसर हा पक्का असावा, खरबळीत असावा. पक्क्या भाजलेला विटाचा तळसर चांगला असतो. मुरमाच्या असल्यास त्यात चांगले धुम्मस करून टणक केलेला असावा. शेतकरी बंधूंनो, गव्हाणी ज्या असतात तर लांबीच्या दिशेने असाव्यात. गव्हाणीचा आकार मोठ्या जनावरासाठी समोरच्या बाजूने 60 सेंटीमीटर उंच 75 सेंटीमीटर रुंद व जी खोली आहे ती 45 सेंटीमीटर असावी. गव्हाणीच्या बाजूस बाहेरून चारा टाकण्यासाठी 1 मीटर रुंदीचा रस्ता असावा. जनावरे बांधण्यास साकड्या किंवा कड्या पक्क्या बसवलेल्या असाव्यात. शेतकरी बंधूंनो, त्याचप्रमाणे जी आपण नाली काढतो जनावराच्या पाठीमागे तर ती नाली जवळपास 30 ते 50 सेंटीमीटर रुंदीची जनावरे उभी राहण्याची जागा संपल्यानंतर असावी. नालीची खोली 5 ते 10 सेंटीमीटर ठेवावी. नालीस 2.5% उतार दिलेला असावा. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपण पाण्याचा होत करणे गरजेचं आहे. गोठ्याच्या रुंदीकडील बाजूस पाण्याचा होत असणे गरजेचं आहे. पाण्याचा होतची जी रुंदी ती 1 मीटर तर उंची 75 सेंटीमीटर ठेवावी. हौदाची लांबी जनावराच्या संख्येनुसार ठेवावी. प्रत्येक मोठ्या जनावरात सरासरी 40 ते 50 लिटर पाणी लागते. त्यानुसार त्याचे आकारमान ठेवावे. हौदास तळा साफ करण्यासाठी 1 छिद्र असावे. शेतकरी बंधूंनो, आपण आता गोठ्या संदर्भामध्ये माहिती ऐकली आहे तर प्रत्येक जनावराला किती प्रमाणात जागा असायला पाहिजे त्या संदर्भामध्ये सांगायचं झाल्यास गाय जर असेल तर तिला 3.5 चौरस मीटर, म्हैस जर असेल तर 4 चौरस मीटर, बैल जर असेल तर 3.5 चौरस मीटर, मोठी वासरे असेल तर 2 चौरस मीटर आणि छोटी वगार आणि वासरे असेल तर 1 चौरस मीटर याप्रमाणे जागा असणे आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, जर आपण या पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने जर गोठा केला तर नक्कीच जनावरांच्या उत्पन्नामध्ये फरक दिसून येईल. नमस्कार.
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात। हे गीत ऐकूया धर्मकन्या या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात भाऊबीज या चित्रपटामधलं. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंतराव मोहिते यांचं.

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अग तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो, पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं, आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला. बघ
0: काय सांगतेस.
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार. बघ,
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं अमर भोपाळे या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं. आणि हे गीत ऐकूयात वैशाख वनवा या चित्रपटामधलं.

0: हिरवी झाडी,
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी।
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा।
1: उद्या गोवाला कोकण दाखवा,
0: गोमू माहेरला जाते हो नाखवा।

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेसवरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी, संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बोलकी बाहुली या चित्रपटामधला ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गेली अनेक वर्ष गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी म्हणून प्रयत्न करीत आहोत. आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण केलं जातं. आणि ह्या प्रक्षेपणाचा मुख्य उद्देशच हा आहे की गुंतवणूकदारांनी योग्य निर्णय घ्यावेत आणि त्याद्वारे या बाजाराचा फायदा करून घ्यावा. काल मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा संवेदनशील निर्देशांक 75,315 बंद झाला. एक दिवसाची वाढ 77 अंश होती, परंतु एक वर्षाची घट मात्र या निर्देशांकाची 8.5% होती. मात्र या एक वर्षाच्या 8.5% घटीमुळे फारसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण मागच्या 5 वर्षाचा या निर्देशांकाचा 5 वर्षाची सरासरी वाढ ही 5 वर्षाची 50% आहे. आणि म्हणून एक वर्षाची सरासरी वाढ ही या निर्देशांकाची 10% आहे. 50 शेअरचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक काल

0: 23,650 ला बंद झाला. या निर्देशांकामध्ये 6 अंशाची वाढ होती आणि 1 वर्षाचं 5.5% नुकसान होतं. पण तरी सुद्धा 5 वर्षाची या निर्देशांकाची वाढ 57% होती. म्हणजे ह्या निर्देशांकाने वार्षिक वाढ ही 12% दिली. आपण आणखी जर वेगवेगळ्या निर्देशांकाची माहिती करून घेतली तर BSE 100 हा निर्देशांक 25,020 बंद झाला. या निर्देशांकाने 31 अंशाची वाढ दाखवली. निर्देशांकाची 1 वर्षाची घट 4.4%, मात्र 5 वर्षाची वाढ ही 63%. BSE 200 हा निर्देशांक काल 10,967 बंद झाला. निर्देशांकाची घट 1 दिवसाची 20 अंश आणि निर्देशांकाचं 1 वर्षाचं घसरण हे 3.2%, मात्र 5 वर्षाची वाढ ही 68%. त्यापेक्षाही जाऊन पुढे आणखी BSE 500 या 500 शेअरचा जो निर्देशांक आहे तो जर बघितला तर तो 35,115 बंद झाला. त्याने 122 अंशाची घट दाखवली. 1 वर्षाची घट -2.3%, परंतु 5 वर्षाची वाढ मात्र 72%. 5 वर्षाची जेव्हा BSE 500 हा निर्देशांक दाखवतो त्यावेळेस सरासरी गेल्या 5 वर्षामध्ये शेअर बाजाराने 14% वाढ दिली आहे. मात्र सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्या तुलनेने ज्यावेळेस आपण बाजाराचा सर्वांगीण विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की बाजारात आज सुद्धा पैसे कमवायला, भांडवल वृद्धी मिळवायला चांगला वाव आहे. परंतु आर्थिक परिस्थिती खराब आहे असा जर विचार केला तर मग हे इराणची खाडी बंद झाली म्हणून जर आपल्याला त्याचा एवढा त्रास होत असेल तर कल्पना करा की उद्या जर भारत पाकिस्तान युद्ध झालं काही कारणामुळे किंवा भारत चीन युद्ध झालं काही कारणामुळे तर किती आर्थिक परिस्थिती हाताबाहेर जाईल किंवा काय काय अडचणी निर्माण होऊ शकतील. म्हणून युद्धाच्या बाबतीमध्ये जरी आज आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी सुद्धा फार घाबरण्यासारखं असं काही नाही. आणि या उलट या काळामध्ये जो गुंतवणूक वाढवेल तो चांगल्या प्रकारे पुढच्या 10-5 वर्षामध्ये पैसा कमवेल. म्हणजे आज फक्त गुंतवणूकदारांच्या डोक्यात भीती बसली आहे आणि ती भीती जर काढून टाकायची झाली तर बिरबलाचं एक वाक्य त्यांनी बादशाला जे सांगितलं ते वाक्य परत एकदा सांगावं लागणार की बादशाने बिरबलाला असं विचारलं की सदा सर्व काळ एकच वाक्य कायम राहील असं बिरबला कुठलं वाक्य तू सांगू शकशील. आणि त्याने पटकन सांगितलं की हे दिवस जाते. बाजारातली तेजी मंदी ही फार काळ मंदी किंवा फार काळ तेजी टिकू शकत नाही. चढउतार हे बाजारात होणारच किंवा चढउतार हा बाजाराचा स्थायी भाव आहे. अशा वेळेस गुंतवणूकदारांनी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन जर गुंतवणुकीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता असेल तर ते बदल केले पाहिजे. शेअर बाजाराविषयी जर फारच भीती सध्या वाटत असेल तर मग पूर्णपणे शेअर्समध्ये असलेल्या गुंतवणुकीकडून म्युच्युअल फंडांच्या ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंडाकडे आलं पाहिजे की ज्यामध्ये शेअर्सची गुंतवणूक फक्त 65% असते आणि 35% गुंतवणूक ही कर्जरोख्यांमध्ये केलेली असते. आणि यामध्ये पुन्हा आपल्या एकूण गुंतवणुकीमध्ये किमान 10-15% हिस्सा हा स्मॉल कॅपमध्ये असला पाहिजे. कारण आजसुद्धा स्मॉल कॅप या प्रकारात असलेल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यांचं 1 वर्षाची वाढ त्यांची ही निर्देशांकापेक्षा आणि लार्ज कॅपपेक्षा खूपच जास्त आहे. म्हणजे जेव्हा लार्ज कॅप हे नुकसान दाखवत आहेत अशा वेळेस स्मॉल कॅप या क्षेत्रातल्या योजनांनी गुंतवणूकदारांना चांगली वाढ दिली आहे. आणि म्हणून 10-20% स्मॉल कॅप असलंच पाहिजे. आणि स्मॉल कॅपमध्ये सुद्धा उगाचच ज्या योजना खूप अवाढव्य मोठ्या झालेल्या आहेत अशा योजनांपासून बाजूला राहिलं पाहिजे. आणि ज्या मध्यम आकाराच्या योजना आहेत त्या योजनांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामध्ये जसं हायब्रिड इक्विटी हा प्रकार सांगितला, तसा आणखीन एक चांगला प्रकार म्हणजे डिव्हिडंड ईल्ड या योजना. डिव्हिडंड ईल्ड ह्या योजना दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अतिशय चांगल्या ठरतात आणि त्या गुंतवणुकीचा जरूर विचार करायला पाहिजे, कारण 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरपर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांचे लाभांश घोषित होऊन ते लाभांश गुंतवणूकदारांच्या खात्यात, म्युच्युअल फंडांच्या खात्यात जमा होतील आणि ते जमा झाल्यामुळे या डिव्हिडंड ईल्ड या प्रकारच्या योजनांचे निव्वळ मालमत्ता मूल्य हे वाढू शकेल. आता जर समजा कमी जोखीम हवी असेल तर आजसुद्धा हायब्रिड इक्विटी योजना या चांगल्या आहेत. आणि यामध्ये पुन्हा जर नियमित उत्पन्नाची आवश्यकता असेल तर DSP हायब्रिड इक्विटी फंड या योजनेने गेली अनेक वर्षे सातत्याने दर महिन्याला आकर्षक लाभांश वाटप केलेलं आहे आणि त्या लाभांश वाटपाचा आणि निव्वळ मालमत्ता मूल्यावरून त्याचा उत्पन्न दर काय पडतो हे जर बघितलं तर उत्पन्न दर हा 9% पडलाय. 9% हा उत्पन्न दर निश्चितच बँकांच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजांपेक्षा जास्त चांगला आहे. आणि साधारणपणे ह्या योजनेमध्ये जर 3 ते 5 वर्षे गुंतवणूक कायम ठेवली, जसं गुंतवणूकदार मुदतीच्या ठेव योजनेमध्ये 3 ते 5 वर्षाची गुंतवणूक करतो, तशा प्रकारची गुंतवणूक जर या योजनांमध्ये कायम ठेवली तर दरमहा लाभांश मिळून सुद्धा शिवाय काही ना काही टक्के भांडवल वृद्धी ही मिळू शकते. मात्र लाभांश वाटप पर्याय जर घेतला तर उगमस्थानी प्राप्तिकर कपात होते आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरलं की जर उत्पन्न जर टॅक्सेबल नसलं तर हा उगमस्थानी कर कपात जी झालेली असते तो कर महिना 1.5 महिन्याच्या आत परत मिळतो, असा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडचा आतापर्यंतचा अनेक करदात्यांना आलेला अनुभव आहे. त्यामुळे जर हे मान्य असेल तर दरमहा लाभांशाच्या स्वरूपामध्ये हायब्रिड इक्विटी योजनांकडून उत्पन्न घ्यायचं आणि उगमस्थानी प्राप्तिकर कपात ही सहन करायची आणि ते फक्त तात्पुरता लॉस किंवा तात्पुरता ते पैसे अडकतात, ते पैसे परत मिळतात. जर समजा उगमस्थानी प्राप्तिकर कपात नको असली तर गुंतवणूकदारांना SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन या प्लॅनचा उपयोग करता येतो आणि त्या पद्धतीचा उपयोग करून नियमित उत्पन्न मिळवता येतं, नियमित खर्चाला पैसे मिळवता येतात आणि शिवाय आपल्या गुंतवणुकीमध्ये वाढ होते. HSBC डायव्हर्सिफ ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड याचं जर उदाहरण सांगितलं तर ह्या योजनेमध्ये एका गुंतवणूकदाराने 5 वर्षापूर्वी 15 लाख रुपये एक रकमी गुंतवणूक केली, दरमहा 10,000 रुपये, याप्रमाणे 60 महिन्यामध्ये 6 लाख रुपये परत घेतले आणि हे 6 लाख रुपये परत घेऊन सुद्धा त्या ठिकाणी 15 लाखाच्या गुंतवणुकीसमोर 17 लाख रुपये ही गुंतवणूक शिल्लक होती. तसा जर विचार केला तर 17 लाख रुपये आजचं निव्वळ मालमत्ता मूल्यानुसारची केलेली त्या योजनेचे मूल्यमापन आणि शिवाय आतापर्यंत घेतलेला 6 लाख रुपये हा परत घेतलेला पैसा असा जर विचार केला तर खरोखर या योजनेने गुंतवणूकदारांना चांगल्या प्रकारे हातात पैसा दिला. आणि पुन्हा गणित हे सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, दरमहा मिळणाऱ्या 10,000 रुपयांमधून जर काही 5,000 रुपयाची SIP केली असती आणि ती SIP जोखीम घेऊन जर स्मॉल कॅपमध्ये केली असती तर त्यामध्ये आणखी जास्त भांडवल वृद्धी मिळाली असती. परंतु या सगळ्यासाठी गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, गुंतवणूक सल्लागार याच्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. शक्यतो एका डिस्ट्रीब्युटरकडून पैसे काढून घ्यायचे, दुसऱ्या डिस्ट्रीब्युटरकडे जायचं, असं करू नये. त्यामध्ये नुकसान होतं, ते नुकसान होऊ नये या हेतूने हे मार्गदर्शन आज केलेलं आहे. आपल्याला कितपत आवडलं यावरच्या प्रतिक्रिया आपण रेडिओ विश्वासकडे पाठवा. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 98220 78829. यावर व्हॉट्सअपद्वारे आपण आपला मेसेज पाठवू शकता. तर जेणेकरून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुका होऊ नये, जास्त व्याजाच्या अपेक्षेने एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची आणि मग नंतर मुद्दलसुद्धा गमावून बसायचं असं होऊ नये, या हेतूने हे मार्गदर्शन आम्ही करत असतो. धन्यवाद.
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रकाश घोडके यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

हेगीत ऐकूयात पडदा या चित्रपटामधलं. शाहीर प्रभाकर यांची शब्दरचना, संगीत आहे राम कदम यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादर करत्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी.

0: रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
3: कॅनरा. आहोत हा माझा मार्ग एकला या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूयात शांता शेळके यांचं, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: घरंदा फिल्म से आपने ये ताजा करने वाला गीत सुना, रूना लैला और भूपेंद्र की आवाज में, लिखा था गुलजार ने, संगीत से सजाया था जयदेव ने। दोस्तों ये सारे गीत आप सुन रहे हैं रेडियो विश्वास के जरिए, आपने ट्यून किया है 90.8। आज आपने सुने बड़े ही खूबसूरत गीत जो अमोल पालेकर जी पर फिल्माए गए थे। तो दोस्तों ऐसे ही बड़े प्यारे गीत सुनते रहेंगे, सुनाते रहेंगे और फिर से मिलेंगे अगले मंगलवार। तब तक
1: देश हिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावत कर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावत कर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
3: अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
4: हो लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
4: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
3: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
0: आणि आता ऐकूया दिल का राजा या चित्रपटामधलं गीत। मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
2: नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला. रसिक हो, आज मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आनंद घेणार आहात स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर स्मृती प्रित्यर्थ, प्रथितयश उद्योजक आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांच्या व्याख्यानाचा. त्यांचा विषय आहे थांबण्याची कला. आणि त्यानंतर सुसंस्कृती फाउंडेशन प्रस्तुत दिल से दिल तक हा कार्यक्रम सादर करते धनंजय जैन. तसंच वारली चित्रकार श्रद्धा कराळे यांच्या चित्र प्रदर्शनाचा आस्वाद सुद्धा आपण घेऊ शकणार आहात. जरूर या. आज म्हणजेच मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत दिलवाले या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत किशोर कुमार यांनी गायलेलं. संगीत दिलं आहे पप्पी लहरी यांनी.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: या बरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800016406 या
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आंख मिचवली या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार पालको माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा खास मुलांसाठी आणि पालकांसाठी. मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे सर मी श्रीमंत आहे. शाळेनं पत्र काढलं, यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची. तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा, ज्यामुळे ही मदत योग्य विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला मिळेल. आता सर्वात गरीब मुलगा शोधणं म्हणजे खरोखरच पंचायतच होती. ही छोटी मुलं सुद्धा अशी नीटनेटकी राहतात, अगदी एक विजार एक सदरा असेल तरी तो रोज धुवून वाळून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो ते घालतात. गरीब मुलगा शोधायचा तरी कसा, मला प्रश्न पडला. आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब आहे म्हणून, तेही सर्वात गरीब म्हणून. मोठीच अडचण होती. 3-4 दिवस नुसताच अंदाज बांधण्यामध्ये गेले. वयानं मोठे असलेल्या माणसामध्ये गरीब माणूस शोधणं सोपं आहे, पण लहान मुलांमध्ये मात्र ते अडचणीचं असतं. शेवटी 2-4 मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीतनं शाळेत यायची आणि गाडीतनं शाळेतून जायची. मधल्या सुट्टीत अचानक लवकर वर्गात आलो तर ती मुले सफरचंद खाताना दिसायची. अशा मुलांना मी विचारलं, मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब क्षणाचा विलंब न करता सर्वांनी एकाच नाव उच्चारलं आणि ते म्हणजे सर, आपल्या वर्गातला तो मयूर आहे ना, तो सर्वात गरीब आहे सर. मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. कशावरनं म्हणता तुम्ही? सर, त्याचा सदरा ना 2-3 ठिकाणी फाटलाय, त्यानं शिवलाय पण फाटलेला शर्ट घालतो तो. त्याची खाकी पॅन्ट तर नीट बघा सर, मागून ठिगळं लावलेली असते. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो आणि तो मात्र प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणलेली अर्धी भाकरी आणि त्यासोबत गुळाचा खडा भाजी नसतेच सर त्याच्या डब्यात. आम्ही सांगतो तो सर सगळ्यात गरीब मुलगा आहे. शाळेने त्या मुलाला मदत द्यायला हवी. मी पण निश्चय केला ह्या मुलाला आपण मदत मिळवून द्यायचीच. मुलं एखाद्या खळाळत्या प्रवासासारखी बोलत होती आणि मी ते ऐकत होतो. मला कालांतराने मुलं काय बोलत होती हेच ऐकू येईना, कारण मी माझ्या विचारामध्ये गढून गेलो होतो. मयूर एवढा गरीब कसा असेल? सर्वांनी एकमुखानं त्याच्या गरिबीचे दाखले द्यावेत, कारण मयूर वर्गातला सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ मोकळं, त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचं मला दर्शन घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरामध्ये पत्नीला दाखवली आणि म्हटलं, पाहिलंस हे 7वीतल्या मुलाचं अक्षर, असं अक्षर असावं हे माझं स्वप्न होतं. उत्तराला सुबक परिच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तर. वह्यांचे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावते. माझ्या आधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा त्याचा उत्साह मला थक्क करून टाकायचा. असा मयूर परिस्थितीने एवढा खसलेला असेल याची साधी कल्पना येऊ नये मला. या गोष्टीची मला खंत वाटली. जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही लागत नाही, अरे रे, मी खूपच कमी पडलो मयूरला ओळखण्यामध्ये. मयूर गेल्या महिन्यातल्या सहलीला आला नव्हता. अवघी 25 रुपयेच फी होती, पण त्याचं नाव यादीमध्ये नव्हतं. आपण त्याला नुसतं विचारलं सुद्धा नाही. असलेल्या मुलांच्या किलबिलटामध्ये न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती. मित्रांनो, सर मी श्रीमंत आहे या कथेचा पुढील भाग पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

क्रांती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. संतोष आनंद यांच्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-26।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
4: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अमित कुमार यांनी गायलेलं गुलशन बावळा यांचं गीत चोर पे मोर या चित्रपटामधलं। संगीतकार राहुल देव बर्मन।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मनहर उधास आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं मर्द की जबान या चित्रपटामधलं SH बिहारी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे मरते दम तक या चित्रपटामधलं.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिकहो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. दर शुक्रवारी आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतो, ज्यामध्ये शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स यांनी जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचं तंत्र सगळ्यांसाठी खुलं करून दिलेलं आहे, ज्यामध्ये आपण घर बसल्या अतिशय माफक दरामध्ये आणि कुठल्याही वयोगटातल्या व्यक्ती ह्या दोनही परकीय भाषा शिकू शकतात अशा पद्धतीचा हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे. तर यामध्ये आपण विविध वयोगटातील व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो, त्यांचा आजवरचा अनुभव आणि फॉरेन लँग्वेज शिकल्यानंतरचा त्यांचा अनुभव या सगळ्याच बद्दल त्यांच्याशी चर्चा करत असतो. याच अनुषंगाने आज माझ्याशी खास पुण्याहून जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर सविता केळकर, ज्या जर्मन लँग्वेज एक्सपर्ट आहेत. त्यासोबतच फर्ग्युसन कॉलेजच्या जर्मन लँग्वेज डिपार्टमेंटच्या त्या HOD सुद्धा आहेत.
1: सविता मॅडमशी आपण मागच्या भागात सुद्धा गप्पा मारल्या होत्या, त्याचाच उत्तरार्थ आता आपण ऐकणार आहोत.
0: बरं, आता माझ्या एक तर लक्षात आलं की आपण परकीय भाषा शिकल्याने त्या त्या देशामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, पण जर्मन किंवा फ्रेंच भाषा शिकल्यानंतर भारतामध्येच काही करिअरच्या अपॉर्च्युनिटीज आहेत का?
2: अरे खूप आहेत, कारण आता तू पुण्यातच बघशील ना तर इतक्या कंपनीज आहेत, म्हणजे त्या भारतात आहेतच पण पुण्यात प्रचंड कंपनीज आहेत. त्याच्यामुळे जर्मन किंवा फ्रेंच केलं, फॉर दॅट मॅटर तुम्ही स्वीडिश शिकलात, स्पॅनिश शिकलात, तरी बघितलंस तू तर खूप कोलॅबरेशन्स आहेत आणि खूप कंपनीज आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर परदेशी जायचं नसेल, समज आता दोन इंजिनियर माझ्याकडे इंटरव्ह्यूला आले आणि दोघांचंही क्वालिफिकेशन ते आहे, पण एकाला माझी जर्मन कंपनी आणि ह्या मुलाला जर चांगलं जर्मन येत असेल तर अर्थातच मी त्याला घेईन ना, कारण ज्याला माझ्याकडे जर्मन पाहुणे येतील किंवा मला काही कंपनीत काम असेल तर त्याच्या जर्मन ज्ञानाचा उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही स्किल समज शिकत असाल आणि त्याच्या जोडीला परकीय भाषा, आणि परकीय भाषा म्हणजे मी फक्त तुला जर्मन फ्रेंच मराठी असंच म्हणजे असंही नाही. म्हणजे आता मला माहितीये की आता मी कर्नाटकाच्या बॉर्डरला होते ना, तर तिथे कानडी येणं किंवा गुजरातमध्ये, आता माझे वडील गुजरातीत शिकले, ते मोरवेला होते, तर तुम्हाला त्या भाषा सुद्धा परकीय म्हणजे तुमची नसलेली कुठली पण भाषा ती परराज्यीय असली तरी सुद्धा ती परकीय भाषा असते ना आपल्याला. त्याच्यामुळे जेवढ्या भाषा शिकता येतील ना तेवढा तुम्ही माणूस म्हणूनही प्रगल्भ होता, कारण तुम्हाला तिथली संस्कृती, भाषा म्हणजे कसं आहे ना, भाषा म्हणजे रहन सहन आलं, तुमचे कपडे कसे घालता, तुम्ही खाता पिता काय, सगळंच तो भाग आहे ना त्याचा. त्याच्यामुळे आता कर्नाटकात मी म्हणल्यावर म्हणणार बिशी बेई अण्णा किंवा भाग्यदा लक्ष्मी बारम्मा हे जे भजन आहे, तर आता आपल्याकडे इथे गायलं जातं, पण म्हणजे ह्या भाषा एकमेकांच्या खूप जवळ येतात. आणि मला असं वाटतं की ही भाषा आणि ती भाषा त्याच्यात शत्रुत्व नसून मित्रत्व आहे, तर ते कसं शोधून काढायचं हे आपण विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे.
0: क्या बात आहे, खूपच छान. बरं, आता मी नवखी आहे, मी नुकतीच जर्मन भाषा शिकली आहे, माझ्याकडे शून्य एक्सपिरियन्स आहे, तर मी जेव्हा कुठे जॉबसाठी जाते तर त्यावेळेला मी साधारण किती अपेक्षा ठेवली पाहिजे अर्निंगची, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला?
2: कसं आहे माहितीये का, इतकं अगं हे वेगळं वेगळं क्षेत्र आहे. म्हणजे आता काही युनिव्हर्सिटीमध्ये आता मी शिकवायला गेले ना, तुम्हाला 1500 तासाला मिळतात. काही आता शाळांमध्ये वगैरे 300 रुपये पण मिळतात. म्हणजे मी कुठल्या विद्यार्थ्यांकडनं मी किती पैसे घेती आहे. तसंच कंपन्यांचं पण आहे ग, ज्या मोठ्या कंपनीज आहेत ना, ज्या इंटरनॅशनल फेमच्या आहेत, तर त्यांचं पॅकेज खूप जास्त असतं बघ. पण काही ह्याला नसतं ना, कारण त्या कंपनीज छोट्या असतात.
0: बरोबर,
2: त्याच्यामुळे ही रेंज इतकी अपाट आहे. पण मला असं वाटतं की सुरुवातीला ज्यावेळेला मी सुरुवात करते ना, त्यावेळेला मला इतकं पॅकेज पाहिजे आणि हेच पाहिजे असं थांबण्यापेक्षा जे आहे ते घ्यावं, तिथनं सुरुवात करावी. कारण आपल्याला जसा अनुभव वाढतो ना, तसे आपले पैसेही वाढतात. मग दुसरीकडे कुठेही गेलो ना आपण, तरी सुद्धा मग ते विचारतात ना तुमचा आधीचा अनुभव काय आहे. त्याच्यामुळे आणि स्किल तुम्हाला किती येतं, म्हणजे भाषा हे पण स्किल आहे, प्लस त्याच्या जोडीला समज मी टर्नर आहे, फिटर आहे, वेल्डर आहे, ड्रायव्हर आहे, कुक आहे किंवा इंजिनियर आहे, किंवा मला कॉमर्स केलंय, मी MCOM केले, तर मला त्या विषयातलं ज्ञान चांगलं पाहिजे. तर मग तुम्हाला नोकरी मिळताना फक्त भाषेवर हल्ली नोकरी मिळणं कमी कमी होत चाललंय ना. ए आय आल्यामुळे ट्रान्सलेटर इंटरप्रिटर हे कमी होत आहेत का जॉब्स आता, पण शिक्षकाला रिप्लेसमेंट नाहीये. असं कधी होणार नाहीये की शिक्षक शिवाय मी माझं मी शिकतो असं होत नाही ना. तुम्हाला थोडा गायडन्स लागतो, हँड होल्डिंग लागतो.
0: बरोबर.
2: त्यामुळे नोकरी तुम्ही कुठे अप्लाय करताय आणि कधी कधी राईट टाईम राईट प्लेस असं म्हणतो बघ आपण, आणि आपल्याला असं वाटतं की अरे ह्याचं आणि माझं एवढं सगळं सारखंच होतं. म्हणजे मी माझ्याच बाबतीत सांगते, मी आता 50 वर्षात इतकं सगळं मिळवून शकले. म्हणजे मी पहिली महिला आजीव सदस्य आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची, फर्ग्युसनला सुपरवायझर होते, मी अनेक शाळांची चेअरमन होते, मी आता जर्मन शिक्षक आमचे असोसिएशन आहे त्याची 6 स्टेटची कोऑर्डिनेटर आहे, मला तो राज्य पुरस्कार मिळाला, जर्मनीची पद्मश्री म्हणजे ऑर्डर ऑफ मेरिट मिळालं. तर हे सगळं करताना मला असं जाणवतं की घरच्यांचा पाठिंबा, म्हणजे माझे सासू चुलत सासू सासरे घरचे मुलांकडे लक्ष देऊन करतो ना आपण, हे नवरा ह्या सगळ्यांचं सहकार्य, आई वडिलांनी तुम्हाला वाढवलेलं असतं ते, प्लस मॅनेजमेंट तुम्ही जिथे काम करता, तुमचे कलिग्स. म्हणजे आता मला खूप प्रकर्षाने जाणवते, मी एवढे ग्रुप्स घेऊन जाते ना जर्मनीला, यावेळेला मी 5 ग्रुप्स घेऊन जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी माझ्या बरोबर एक जर्मन टीचर आहे ना ग कोऑर्डिनेटर म्हणून. पण मग मी त्यांना म्हणलं ना की आपण असं आता ट्रेनिंग देऊ, म्हणजे गेले मागचा आठवडाभर आम्ही त्यांना ट्रेनिंग देत होतो की आपल्याकडचे इकत म्हणजे काय, बांधणी म्हणजे काय, बाटिक म्हणजे काय, हे सगळे टेक्स्टाईल मधलं माहिती पाहिजे. मग आपल्याकडे ग्रीन रेव्होल्युशन झालं म्हणजे काय झालं, पूर्वी आपल्याकडे उपाशी राहायला लागायचं लोकांना, आता भरपूर असतं. अमूल कसं झालं, व्हाईट रेव्होल्युशन झालं म्हणजे काय झालं, किंवा पॉलिटिकल सिस्टीम्स आपल्याकडच्या कशा आहेत, जर्मनीतल्या कशा आहेत, फ्रान्समधल्या कशा आहेत, किंवा त्यांना म्हणजे आपलं इंडियन हेरिटेज आपला जो वारसा आहे जो किती मोठा आहे. तर परदेशी कुठेही घेऊन जाताना किंवा माणूस म्हणून आपण त्यांना डेव्हलप करताना ह्या सगळ्या गोष्टी सांगायची गरज असते. कारण तुम्ही कुठेही गेलात ना तर तुमच्या पाठीला कणा आहे का, आणि मी भारतीय म्हणून मला अभिमान आहे का, तर तुम्ही तर तुम्हाला ते इक्वल समजतात. म्हणजे माझ्या बाबतीत हे मला कायम जाणवतं की मी आता 30 वर्ष एक्सचेंज करते ना, पण मी कुठल्याही ऑफिशियल मिटिंगला अजूनही साडी नेसूनच जाते, आणि इतर वेळी सुद्धा मी सलवार कमीज घालते, कुंकू लावते, बांगड्या घालते, कारण ती माझी संस्कृती आहे ज्याच्याबद्दल मला अभिमान वाटतो. आणि त्याच्यामुळे त्यांना हे लक्षात येतं की ह्यांचं खाणं पिणं रहन सहन, म्हणजे मग मी तिथे भजन शिकवते, योगासनं शिकवते, मेहंदी काढायला शिकवते, रांगोळी शिकवते, मग कुकिंगचे अनेक पदार्थ, म्हणजे एकाला पुरणपोळी खाऊन बघायची होती. एक्सचेंज मध्ये खूप काही करायला लागतं ना, पण हे तुम्हाला स्वतःला आलं पाहिजे, इंटरेस्ट पाहिजे आणि त्याच्याबद्दल अभिमान पाहिजे. आपण जे काही आहोत त्याच्याबद्दल जर अभिमान असेल तर कुठेही दुसऱ्या देशात तुम्ही गेलात तर ते तुम्हाला मानाने वागवतात. पण तुम्ही जर वावा तुमचं सगळं चांगलं बरं का आणि आमचं नाहीये असं झालं ना तर ते तुम्हालाही ते तेवढा आदर देत नाहीत ना.
0: अगदी. पुढे मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की शिक्षक किंवा ट्रान्सलेटर या व्यतिरिक्त अजून काही वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत का की ज्यामध्ये जर्मन किंवा फ्रेंच भाषा शिकल्यानंतर आपल्याला जॉब मिळू शकतो अशा काही?
2: खूप आहेत अपॉर्च्युनिटीज. म्हणजे माझी तर एक मैत्रीण आहे ना, ती काय करते माहिती आहे का, हिंदी सिनेमे असतात ना ती जर्मन मध्ये डब करते, जे सगळं ट्रान्सलेशन करते. आणि शाहरुख खानचे वगैरे सिनेमे खूप पॉप्युलर आहेत जर्मन मध्ये, तर भाषांतर हे तर आहेत. प्लस त्याच्या जोडीला मी तुला म्हटलं तसं की एखादं माझ्याकडे स्किल आहे आणि त्याच्या जोडीला जर्मन आहे, म्हणजे अकाउंटन्सी असू दे किंवा आता शेफ म्हणून पण इतक्या नोकऱ्या तिकडे आहेत, ड्रायव्हर म्हणून इतक्या नोकऱ्या आहेत, तर तुम्ही एखादं हे स्किल आणि त्याच्या जोडीला भाषा, तर प्रचंड अनेक प्रकारच्या नोकऱ्या अवेलेबल आहेत. आता साधं सांगते मी तुला, शिक्षक म्हणून जरी तू शिकवायचं म्हणलंस ना, अनेक जण आपल्याकडचे आता तिकडे गेलेले आहेत, नोकरी निमित्ताने गेलेले आहेत, शिक्षणानिमित्ताने गेलेले आहेत, आणि मग त्यांना B1 B2 ह्या ज्या लेवल्स आहेत त्या करायला लागतात. मग ते काय करतात, ऑनलाईन हे शिकतात. त्याच्यामुळे तो शिक्षक असतो तो इथे असतो आणि ते असतात ते जर्मनीत असतात. आणि अगदी कमीत कमी तू 500 रुपये तास घेतलास आणि 120 तासात A1 पूर्ण होते, तरी 12×60 म्हणजे तुझे 60,000 रुपये घर बसल्या मिळाले ना तुला, रोज 1 तास केलंस किंवा रोज 2 तास केलंस किंवा काय. तर अशा अनेक, किंवा ऑफलाईन सुद्धा, म्हणजे 8वी 9वी 10वी 11वी 12वी सगळ्यांना जर्मन आहे, त्याच्यामुळे त्या मुलांना तुम्ही शिकवता. हल्ली कसं झालंय माहितीये, आता ह्या ज्या IB स्कूल्स आहेत, म्हणजे माझी नात आता ते इंडस म्हणून आहे IB शाळा, तिथे जाते, ते पहिलीपासून जर्मन किंवा फ्रेंच किंवा स्पॅनिश शिकवतात. तर मग खूप आई वडिलांना असं वाटत असतं की सुट्टीत ते काहीतरी वेगळं शिकू देत, म्हणजे इव्हन संस्कृत श्लोक शिकतात, वेगळ्या वेगळ्या कॅम्प्सना जातात, तर ह्या भाषा पण शिकतात. आणि हवी मुलांना शिकवण्याची नॅक वेगळी आहे ना ग. आता इथे निवारा म्हणून वृद्धाश्रम आहे, तर तिथे बरीच डे साठी म्हणजे काही जण जवळपास राहतात पण घरी एकटं राहायला नको म्हणून सुद्धा तिथे येतात. आणि मग त्यांना पेटी वाजवायला शिकतात काही जण, तर काही जण परकीय भाषा पण शिकतात तिथे. इतकं जर्मन छान शिकतात, म्हणजे आता वेगळा विषय म्हणून सांगते, माझी भाची ती फिजिओथेरपिस्ट आहे आणि तिची एक मैत्रीण आहे ती पल्मोनोलॉजिस्ट आहे, म्हणजे लंग्सचे ज्यांना प्रॉब्लेम असतात ना, तर ती लंग्सची कपॅसिटी कशी वाढवायची. तर मी आणि माझ्या भाचीनी माउथ ऑर्गन अशा पेशंट्सना शिकवला व्हॉलेंटियर करून. आणि रोज तुम्ही आधी सुरुवातीला एक मिनिट वाजवा, मग 2 मिनिटं वाजवा, मग 5 मिनिटं, आणि त्यांच्या लंगच्या कपॅसिटीत खूप फरक पडला. म्हणजे ऑक्सिजन जो सतत घ्यायला लागायचा त्यांना, तो हळूहळू वेळ कमी व्हायला लागला. आणि डॉक्टर इतके खुश होते, म्हणजे कुठल्याही वेगळ्या वेगळ्या विषयात तुम्ही काम करू शकता. आणि तसंच जर्मनचे, मला जर जर्मन बद्दल पॅशन असलं तर मी अनेक प्रकारे माझं मला मी शोधून काढू शकते संधी, आणि मला शिकवता येऊ शकतं, मला घरबसल्या पैसेही मिळू शकतात. तर ऑपॉर्च्युनिटीज अनलिमिटेड आहेत, खूपच संधी उपलब्ध आहेत. आणि फक्त जर्मन असं नाहीये, म्हणजे मी मध्ये जपानलाही गेले होते, जपानलाही या सगळीकडे इथे म्हातारी लोक वाढतायत ना. फ्रान्सला मी सारखी जाते, किंवा कुठलीही भाषा शिका आणि त्याच्यात संधी उपलब्ध आहेत.
0: बर, भाषेव्यतिरिक्त अजून काय स्किल असायला हवे जर का आपल्याला परदेशात जाऊन स्थायिक व्हायचं असेल किंवा काही काळासाठी वास्तव्य करायचं असेल? तर ह्यासाठी
2: बेसिकली माहितीये का, आपलं आपल्याला सगळं करता येणं, म्हणजे आत्मनिर्भर, आपण जे म्हणतो आत्मनिर्भर भारत, तसं आत्मनिर्भर माणूस म्हणजे आपलं आपलं सकाळी उठल्यापासनं. म्हणजे आपल्याकडे आली कसं होतं, भांडी घासायला एक बाई आली, कपडे धुवायला एक कोणतरी आलं, मग भाज्या कोणीतरी आणून दिल्या. तर बेसिकली स्किल हेच की मी सकाळी उठल्यापासनं संध्याकाळपर्यंत कोणाचीही मदत न करता व्यवस्थित आनंदाने जगू शकतो, हे महत्वाचं आहे. आणि मग त्याच्या जोडीला मी मग अशी म्हटलं तसं की मला नर्सिंगला ते इतका डिमांड आहे माहिती आहे आता तिथे. नर्सेस आणि जर्मन तर इतक्या सुंदर नोकऱ्या मिळता आहेत त्यांना, किंवा फिजिओथेरपिस्ट आहेत, किंवा आता कुक्स आहेत, एवढी हॉटेल्स आहेत ना तिथे. आणि हल्ली आता कसं झालंय, आपणही परदेशी जातो खूप जण, तर तिथे कुक्स लागतात त्यांना, किंवा ड्रायव्हर्स इतके कमी झालेले आहेत ना, ड्रायव्हर्स पाहिजेत. टर्नर फिटर वेल्डर म्हणतो ना आपण, म्हणजे मी मागच्याला गेले होते आणि एक घड्याळ घेऊन गेले होते आणि ते त्या मेयरना द्यायचं होतं, आणि त्याची सेलच संपली, म्हणजे ती बदलायला लागली ना, तर ती इथे घड्याळाची किंमत होती 250 रुपये आणि इथे आम्ही सेल घेतली, ती सेलची किंमत होती 2 युरो म्हणजे 180 रुपये. आणि त्यांनी लावायचे 10 युरो घेतले माझ्याकडे. म्हणजे मी म्हंटल अरे 4 घड्याळ मला इथे परवडली असती. तर हे जे हाताने काम करायचं आहे ना, म्हणजे चांभार वगैरे तर तिथे दिसतच नाही तुम्हाला, ते म्हणतात फेकून द्या, बॅग खराब झाली का फेकून द्या. रिसायकल रियूज रिड्यूज आपण जेवढं करतो ना तेवढं नाही होत, कारण त्या माणसाचे पैसे देणं परवडत नाही. त्याच्यामुळे घरी सुतारकाम एक काय काहीतरी नळ गळतोय तो प्लंबर आपल्यासारखा अर्ध्या तासात येईल शक्यच नाही. त्याच्यामुळे मोस्टली सगळे घरात सगळे स्किल्स, काय मिक्सरच बिघडलाय, फ्रीज बिघडलाय, या बेसिक गोष्टी, गाडीचं रिपेअरिंग, हे सगळं लहानपणापासून बाळकडू त्या लोकांना दिलेलं असतं आणि आपल्याकडे असं दिलं जात नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला खूप कठीण जातं. म्हणजे आता बर्फ पडतोय आणि मी राहतोय, तर ते शॉवेल घेऊन मला बर्फ काढायला पाहिजे ना. तर अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आपल्या मुलांना शिकायला पाहिजेत आणि कष्ट घ्यायची खूप तयारी करायला पाहिजे. अगं मला हल्ली जाणवतं की आपली पूर्वीची पिढी, म्हणजे आता मी खेड्यात राहिलेली आहे ना, मला चुलीवाली स्वयंपाक करता यायचा, विहिरीचं पाणी आज तू काढ म्हटलं तरी काढू शकते, शेणाने सारवू शकते. ही सगळी माझी स्किल्स आहेत आणि ही माझी बलस्थानं आहेत. म्हणजे त्याचा मला कमीपणाने वाटला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे आता 4 बायका असल्या तरी सुद्धा मी भांडी घासते, रात्रीची का घासते, तर माझी माझ्या शरीराला आणि मनाला काम करायची सवय पाहिजे. म्हणजे आपणच लक्षात ठेवून काही गोष्टी जर करायचा प्रयत्न केला तर मग तिकडे गेल्यावर मला जड जात नाही ना, कारण तिकडे गेल्यावर त्यांना खूप चांगलं आपलं खायचं प्यायचं असतं, ते वाटच बघत असतात की आम्ही कधी तिकडे येऊ. आणि मी लाटणं घेऊनच जाते माझं, कारण त्यांना पोळ्या फुलके पुऱ्या प्रचंड आवडतात. तर आपण आपल्या हाताने काम कसं करता येईल
0: क्या बात
2: खूप गरजेची.
0: बर, मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत, तर फ्लोआ बद्दल काय वाटतं आणि फ्लोआ मध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर त्या कोणत्या असतील?
2: फ्लोआ बद्दल एक तर मला खूप छान वाटतं की इतकं सुंदर शैलेशन ध्यानी सुरू केलेलं आहे. मी खूप वेळा त्यांच्या सेमिनार्सला जाते, त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर बोलायला जाते, ते शिक्षकांना मध्ये पेन ड्राईव्ह दिला, तिथे त्या फंक्शनला मी गेले होते आणि त्यांचे जे व्हिडिओज वगैरे आहेत ना ते खूप छान आहेत अगं, मुलांना कळण्यासारखे आहेत आणि मुलं पुढे पुढे शिकतात. आणि धारणा म्हणशील ना तर त्यांचं जे आता चार कोर्सेस आहेत बघ A1 लेवल पर्यंत ते पोहोचलेले आहेत. तर आता हे जे ब्रुक आईन्स म्हणून जे आम्ही पुस्तक बालभारतीसाठी फ्री डाउनलोड केलेलं आहे, आमचं काल बोलणं झालं की ते चार भागात विभागून द्यायचं आणि त्याचे ऑडिओज द्यायचे, म्हणजे मग जर्मन लोक कशी बोलतात म्हणजे हा ऍडिशनल मटेरियल त्यांना मिळेल. आणि फ्लोआचा जो काही प्रोग्राम असेल ना त्याला हे पूरक साहित्य आहे, त्याच्यामुळे तो कार्यक्रम अजून जोरात पुढे जाईल. आणि त्यांना मी सांगितलेलेच आहे की कधीही कुठेही त्यांना मदत लागली तर मी आहे, कारण ते इतकं उत्तम काम करतायत ना की तळागाळातल्या मुलांना बरोबर घेऊन त्यांना इतक्या संधी त्या निर्माण करतायत ना. आणि मला कुठेतरी असं जाणवतं की आपण खेड्यात येऊन पुण्यात येऊन ही संधी मिळाली म्हणून मी आज काही बनू शकले ना ग. तर आपण आपल्याकडनं हीच संधी बाकीच्यांना देणं हे माणूस म्हणून आणि शिक्षिका म्हणून माझं आद्य कर्तव्य असं मला वाटतं आणि ते मला मनापासून वाटतं.
0: क्या बात आहे, खूपच छान.
2: त्यांनी काय केलंय आता तर तुम्ही 4 वर्षापर्यंत तुम्हाला ते कार्ड देतात तुमच्याकडे स्किल असेल तर, म्हणजे मग तुम्हाला राहून नोकरी करता येणं लगेच सोपं पडतं. म्हणजे आता आपल्याला माहितीये की US वगैरे किती 12 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, अजून ग्रीन कार्ड नाही झालं, अजून सिटीजन नाही झालं, HBA म्हणजे तो व्हिसा नाही झाला. तसंच इथे मग गव्हर्नमेंटनीच हे सोपं करण्यासाठी ब्लू कार्ड नावाची फॅसिलिटी दिलेली आहे, ज्याच्या योगे तुम्ही 4 वर्ष निर्धास्त राहू शकता आणि मग तुम्हाला नोकरी आहे, तुमची प्रगती होतीये, ते वाढवून घेता येतं आणि त्याचे पुढचे टप्पे पण आहे. त्याच्यामुळे जर्मनीत राहून तिथलं सिटीजन होणं किंवा तिथे जाऊन राहणं ह्या ब्लू कार्डमुळे खूपच सोपं झालेलं आहे. आणि माझ्या अनेक मैत्रिणी आहेत, त्यांची मुलं किंवा माझे अनेक विद्यार्थी आहेत, ते ह्या कार्डामुळे अतिशय आनंदाने आणि कमी वेळात तिथे मिळाल्याने सिक्युरिटी येते ना का की आपण आता इथे राहू शकतोय, पुढे प्रगती करू शकतोय. तर ह्या कार्डाची म्हणजे खूप छान स्कीम आहे ही जर्मन गव्हर्नमेंटने सुरू केली.
0: वा, जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना काय आव्हान करावं असं वाटतं फॉरेन लँग्वेज शिकण्याबद्दल?
2: हो, मला असं वाटतं की एक तरी परकीय भाषा जरूर शिकावी त्यांनी. आणि आता ऑनलाईन ऑफलाईन इतक्या संधी उपलब्ध आहेत ना, पण सातत्य पाहिजे ना, म्हणजे मी हे केलं थोडंसं सोडून दिलं ते केलं असं नको. आणि मग थोडी भाषा यायला लागली की त्याच्यात साहित्य कुठलं आहे, मग मी काय वाचतो, असं करून ती भाषा वाढवणं. मग जर्मन समज शिकला तर त्यातली गाणी ऐकली, मग त्याचे डान्सचे प्रकार कुठले कुठले आहेत, म्युझिक प्रकार कुठले कुठले आहेत, असं करून ती भाषा वाढवणं. आणि कुठल्याही वयोगटाला नवं काहीतरी शिकणं, कसं आहे आपण ज्याला परकीय भाषा शिकतो ना आपल्या मेंदूची परत वाढ व्हायला लागते किंवा तल्लख व्हायला लागतो तो आपण म्हणतो तसं. आणि अरे वा मी आज हे शिकलो बरं का, आता उद्या मी हे शिकणार आहे, म्हणजे उद्या असणं आपल्या आयुष्यात हे खूप गरजेचं आहे. किंवा कधी कधी विद्यार्थ्यांना आता मी कंटाळा आलाय मला काहीतरी नवं करायचं आहे, तर एखादी परकीय भाषा त्यांना नवी शिकता येऊ शकते, मग पेन तिकडचा मिळू शकतो, ऑनलाईन कोणीतरी मित्र मिळू शकतो, ज्या योगे ती संस्कृती माहिती होऊ शकते. तर परकीय भाषा जरूर शिकावी. आणि त्याच योगे मी असंही सांगेन की आपल्या आजूबाजूला समज दुसऱ्या राज्यातला कोणीतरी राहतो, तमिळ आहे, तेलुगू आहे, गुजराती आहे, कोणीही आहे, तर आपण त्यांच्याबरोबर सुद्धा संवाद साधून हे जे मी सांस्कृतिक आदान प्रदान म्हणते ना ते आपल्या अखंड भारत किंवा भारतीयत्वासाठी अतिशय गरजेचं आहे. म्हणजे मी 2 संदेश देते, ते की परकीय भाषा तर शिकाल पण आपल्या आजूबाजूला एखादी आपल्या वेगळ्या राज्यातली भाषा शिकायला मिळाली तर ती पण शिका, कारण आपल्या देशाची प्रत्येक राज्याची संस्कृती आणि सगळं इतकं थोर आहे की मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. आणि त्याच वेळेला मला हे जर्मन शिकायची आणि शिकवायची संधी मिळाली म्हणून मी देवाचे खूप खूप आभार मानते.
0: वा, क्या बात है. खूप छान तुम्ही आज माहिती दिली आणि मुळात इतका वेळ तुम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी काढला आणि इतकी सखोल माहिती मला आज सांगितली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि आज आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद.
2: आणि रेडिओ विश्वासने अशीच प्रगती करत राहावी हीच माझी शुभेच्छा. आणि श्रद्धा, तू खूप मला मोकळं केलंस, बोलकं केलंस, त्याबद्दल तुझेही आभार. आणि तुझे वारलीचं मी बघितलेलं आहे, तुझे रेकॉर्ड्स आहेत, तर खूप खूप शुभेच्छा तुझ्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि तुला प्रोफेशनल आयुष्यासाठी. धन्यवाद.
0: नक्की नक्की, थँक्यू सो मच मॅडम. खूप छान काम आहे आणि इतकं ज्या काळात काही नव्हतं त्या काळात तुम्ही उभ्या राहिलात आणि सगळ्यांसाठी एक रोल मॉडेल झालात, तर खरोखरच खूप छान वाटतंय आणि सॅल्यूट तुमच्या कार्याला आतापर्यंतच्या.
2: आणि ज्यांना वेळ असेल ना, सविता केळकर गुगलला घातलं की माझी वेबसाईट ही येते, म्हणजे बाकीचंही त्यांना काही बघायचं असेल तर ते जरूर बघू दे.
0: नक्कीच नक्कीच. तर असे कहो फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी जोडल्या गेल्या होत्या जर्मन लँग्वेज एक्सपर्ट आणि फर्ग्युसन कॉलेजच्या जर्मन लँग्वेज डिपार्टमेंटच्या इचोडी डॉक्टर सविता केळकर मॅडम. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू? अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर. काय सांगतेस काय? आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
3: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
0: अगदी सोपं, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
4: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे भरत व्यास यांची. गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी. आणि हे गीत ऐकूयात बालक और जानवर या चित्रपटामधलं.

0: बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद, अढावतकर ज्वेलर्स.
4: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
3: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
4: आणि मजुरीत 50% सूट.
3: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे मना, तुमचं स्वागत करते आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माझ्या मातीचे गायन.
1: आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ज्यांची गाणी ऐकणार आहोत त्यांचं नाव आहे आरती प्रभू. आरती प्रभू म्हणजेच चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. खानोलकरांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई तेंडोली इथे झाला. 1937 साली खानोलकर कुटुंब वेंगुर्ले सोडून सावंतवाडी येथे आले. सुरुवातीला खानोलकरांच्या वडिलांचं भुसारी मालाचं दुकान होतं, पण ते वर्षभरात बंद केलं आणि त्यानंतर शांतिनिवास नावाची खानावळ सुरू केली. खानोलकर यांच्या शिक्षणाची सुरुवात 1936 साली वेंगुर्ले येथून झाली. सावंतवाडी येथे कसूलकर हायस्कूलमध्ये त्यांनी इंग्रजी पहिली ते इंग्रजी चौथी पर्यंतचं शिक्षण घेतलं. 1945 सालापर्यंत खानोलकर कुटुंब सावंतवाडीमध्ये राहत होते. सावंतवाडी सोडण्यापूर्वी 2-1 वर्ष त्यांची खानावळ कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या घरासमोरील जागेमध्ये होती. पुन्हा खानोलकर कुटुंबीय बागलांची राई वेंगुर्ले येथे परत आले. त्यानंतर शिक्षणासाठी खानोलकर मुंबईत ठाकूरद्वार येथे आले व नजीकच्या सिटी हायस्कूलमध्ये इंग्रजी 5वीमध्ये प्रवेश घेतला. साधारण जुलै 1948 मॅट्रिकच्या वर्गात असताना शिक्षण अर्धवट सोडून ते तडकाफडकी कुडाळला परतले. कोचरे वेंगुर्ले येथे प्राथमिक शाळेत त्यांनी प्रवेश घेतला व त्यानंतर 1949 कुडाळ हायस्कूलमध्ये SSC वर्गात ते दाखल झाले. आरती प्रभू यांचं खूप सुंदर गाणं ऐकून आपल्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. गाण्याचे बोल आहेत, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.

4 जानेवारी 1950 रोजी आरती प्रभू यांच्या वडिलांचे निधन झाले. त्याच वर्षी SSC च्या वर्गात खानोलकर अनुत्तीर्ण झाले. मे 1950 मध्ये बालार्क या शालेय वार्षिकांकामध्ये त्यांची भवितव्य ही कविता व मोगऱ्याची वेणी ही कथा प्रसिद्ध झाली. खानोलकरांनी लिहिलेले हे आजवर उपलब्ध असलेले पहिले लिखाण आहे. 1 जानेवारी 1951 ला कुडाळ येथे ते व त्यांच्या मातोश्री यांनी वीणा गेस्ट हाऊस नावाचे लॉजिंग बोर्डिंग सुरू केले. तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करीत. मार्च 1951 मध्ये सत्यकथा या नियतकालिकात त्यांची जाणीव ही कथा प्रसिद्ध झाली. 10 मे 1952 रोजी सुकळवाड मालवण येथे राहणाऱ्या कुमारी तारा भास्कर परुळेकर यांच्याशी खानोलकर यांचा विवाह झाला. ऐकूया त्यांनी लिहिलेलं हे पुढचं गीत, ती येते आणि क जाते, येताना कधी कळ्या आणते.

या साप्ताहिकामध्ये त्यांची कुढत का राहायचे ही कविता 17 फेब्रुवारी 1953 ला प्रसिद्ध झाली व पहिल्यांदाच ते कवी म्हणून प्रकाशात आले. 25 एप्रिल 1953 ला त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव त्र्यंबक ठेवले. त्यानंतर 26 जानेवारी 1954 या दिवशी त्यांच्या येईन एक दिवस या नाटकाचा प्रयोग झाला. रंगभूमीवर आलेले त्यांचे हे पहिलेच नाटक. फेब्रुवारी 1954 मध्ये सत्यकथा नियतकालिकात त्यांची शून्य शृंगारते ही कविता प्रसिद्ध झाली. आरती प्रभू या टोपण नावाने प्रसिद्ध झालेली ही त्यांची पहिली कविता. 1957 मध्ये त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरील कवी संमेलनात भाग घेतला. हे त्यांचं आकाशवाणीवरील पहिलं काव्य संमेलन होत. 4 मे 1958 रोजी मालवण इथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात खानोलकरांच्या पल्लवी या संपादित काव्य संग्रहाचं प्रकाशन झालं. जानेवारी 1959 अखेरीस मीणा गेस्ट हाऊस बंद झालं, त्यामुळे त्यांनी नोकरीसाठी पुन्हा मुंबई गाठली. जुलै 1959 मध्ये त्यांना लोणावळा येथील वसतिगृहावर देखरेख ठेवण्याची नोकरी मिळाली, पण 7-8 दिवसातच ते मुंबईला परतले. त्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून नेमणूक मिळाली. 26 सप्टेंबर 1959 साली त्यांचा जोगवा हा कविता संग्रह प्रकाशित झाला. 1961 ऑक्टोबर महिन्यात कम्युनिस्ट असल्याच्या आरोपावरून त्यांना आकाशवाणीच्या नोकरीवरून काढण्यात आलं होतं. मौजच्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे पाहून खानोलकर त्यावेळी बावरून गेले होते. त्या अवस्थेत त्यांनी कविता लिहिली. ऐकूया त्यांनी लिहिलेलं अजून एक छान सुंदर गीत, येरे घना नाहू गाल माझ्या मनात.

कविता लेखनासाठी त्यांनी आरती प्रभू हे नाव घेतले. आरती प्रभू हे नाव कसं घेतलं याला काही पार्श्वभूमी आहे. वेगवेगळ्या गोष्टी याबद्दल सांगितल्या जातात. त्यातली एक, त्यांनी प्रभू खानोलकर या आडनावातील प्रभू हे नाव घेतलं. घरी त्यांना रघुनाथ या नावाने हाक मारीत. त्या नावातील रोमन लिपीमधील आर आणि टी ही अक्षरं त्यांनी घेतली आणि त्यातून आरती प्रभू हे नाव तयार केलं गेलं असं म्हटलं जातं. खानोलकरांना खूपदा अशी भीती वाटायची की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसं काही झालं नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्यात तळपतच राहिला. ऐकूया त्यांनी लिहिलेलं हे सुंदर गीत, समयीच्या शुभ्र कळ्या.

श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. आरती प्रभूने आपल्याला एवढी उत्तम उत्तम सुंदर सुंदर गाणी दिली की त्यातली आपल्या आवडीची सर्व गाणी या एका भागात घेता येणार नाही. तेव्हा पुढच्या शनिवारी आपण भेटूया पुन्हा आरती प्रभूच्या अनेक सुंदर अप्रतिम रचनांसह. तोपर्यंत मी आरजे मना तुमचा निरोप घेते. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
3: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
2: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
3: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
2: वडनेरे सराफ,
3: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।

0: कसे कहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिकहो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. मंडळी, महिलांविषयी आपण अनेक कार्यक्रम रेडिओ विश्वासच्या माध्यमातून घेतलेले आहेत, मग त्यामध्ये महिला दिन असेल, नवरात्र असेल किंवा काही डे स्पेशल असे काही शोज असतील, पण या सगळ्याच मधला एक अतिशय संवेदनशील विषय म्हणजे स्त्रियांचा लैंगिक छळ. आणि त्या संदर्भामध्ये आज विशेष मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रोफेसर डॉक्टर लीना गोरहे मॅडम, ज्या अशोका बिझनेस स्कूलमध्ये 17 वर्षापासून कार्यरत आहेत. आणि पॉश म्हणजे काय आणि एकूणच महिलांचा लैंगिक छळ आणि त्याबद्दलचे प्रतिबंधक असे कायदे, या सगळ्याच विषयावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांचा देखील प्रवास आणि महिलांविषयीचा कायदा या सगळ्याच बद्दल गप्पा मारूया. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद. रेडिओ विश्वासचा खूप खूप आभार की मला इथे बोलवलं. आणि जसं तुम्ही सांगितलं की हा अतिशय सेन्सिटिव्ह असा विषय आहे आणि स्त्रियांचं लैंगिक छळ हा आज नवीन नाही, हा खूप जुना आहे. तर ह्याच्या मागे त्याचं भरपूरशे कारण आहेत, जेणेकरून जसे लेडीजवर अत्याचार होणं,

0: मूवीजमध्ये पण दाखवलं जातं किंवा सारखं त्याच्यावर बोललं जातं. आणि ऍक्ट ही जी झाली ही 2013 साली झाली. त्याच्या आधी विशाखा गाईडलाईन असं त्याचं होतं. तर त्याच्या मागचे जे रिझन्स होते त्याच्यासाठी रेप केसेस ज्या भारतामध्ये झाल्या ज्यांनी पूर्ण भारताला जागून उठवलं त्या कारणीभूत आहे की ज्याच्यावरनं आज ही पॉश ऍक्ट ही तयार झाली. आणि मुलींना किंवा महिलांना याच्यावरनं थोडस एक रिलीफ आहे की आता आम्हाला थोडस जर आम्ही कंप्लेंट केली तर आम्हाला थोडस सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं. तर जसं रेप केसेस जर झालं तर महिला होती ती सोशल वर्क करायची. तिचं काम मेनली असं होतं की जे लहान वयामध्ये मुलींचे लग्न मोठ्या माणसांशी लावायचे. राजस्थानमध्ये एक एक्सटिरियर याच्यामध्ये ते खेडेगावामध्ये ती राहायची, जसे आपण पाडा म्हणतो तशा याच्यामध्ये. तर ती आवाज उठवायची बऱ्यापैकी. आणि 9 महिन्याच्या मुलींचं, 10 महिन्यांच्या मुलींचं, 2 वर्षांच्या मुलींचं, 4 वर्षांच्या मुलींचं, 60-60 वर्षाच्या लोकांशी लग्न लावणं हे ते ती थांबवायची. आणि हे काही समाजाच्या लोकांना ते आवडलं नाही की एक बाई इतकं कार्य करू शकते. आणि तिला दाबण्यासाठी तिच्यावर गँग रेप करण्यात आला. आणि ते इतकं आउटरेज झालं पूर्ण भारतामध्ये की सगळेच लोक त्याच्यासाठी पुढे आले. आणि त्यांनी मग आवाज हे करायला सुरुवात केला की हे खूप चुकीचं आहे की ज्या बायका आहे आपल्या भारतामध्ये सुखी नाहीये किंवा सेफ नाहीये सुखी म्हणण्यापेक्षा. तर ते सेफ्टी याच्यासाठी त्यांनी खूपशा केस कोर्टामध्ये त्यांनी केस केली. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोकांनी त्यांना काय म्हणतात त्याला सपोर्ट केला. आणि ती केस थोडीशी बऱ्यापैकी चिघळली गेली. ते होत नाही तर 77 मध्ये एक मुलगी जी मायनर होती आणि तिच्यावर पण असा गँगरेप झाला. तर ती आणि तिचा बॉयफ्रेंड जात होते, त्यांचं अफेअर होतं, घरच्यांना माहिती होतं, मुलाकडच्यांना ते माहिती नव्हतं, मुलीकडच्यांना ते माहिती होतं. दे वेर इन सॉर्ट ऑफ लिव्ह इन रिलेशन. आणि त्यांचं अफेअर होतं, ते व्यवस्थित सुखी होते एकमेकांसाठी. पण एका मुलाच्या घरी हे माहिती नसल्यामुळे त्या लोकांना हे पटत नव्हतं की यांनी लग्न करावं किंवा काय. आणि मुलाला नाही, मुलाला खूप मारपीट केली त्या मुलाला आणि रेप केला. तर हा पण एक मोठा आउटरेज झाला त्यावेळेला की अशा केसेस झाल्या. मग विशाखा गाईडलाईन्स ज्या आहेत त्या अनुषंगाने पुढे आल्या. ती ऍक्ट नव्हती, दॅट वॉज ओनली गाईडलाईन्स. आता गाईडलाईन्समध्ये काय आहे की काय करावं काय नाही करावं आणि हे केल्यावर काय होऊ शकतं, फक्त एवढंच होतं. पण मग आला 2012. खूपच लोकांना माहिती आहे जी दिल्लीची रेप केस आहे त्याच्याने पण सगळं पूर्ण भारताला असं झंझारून उठवून ठेवलं होतं त्या केसनी. इतकं सगळं हॉरिबल झालं होतं. आता केसमध्ये पण सेम हेच झालं होतं की तिच्यावर गँगरेप करण्यात आला. त्यातून एक मुलगा जो होता तो ज्युएलियन होता, म्हणजे जो मेजर नव्हता, 18 होता. आता ती केस झाल्यानंतर त्याच साली डिसेंबरमध्ये ही केस ऍक्ट जी आहे ही आपल्याला म्हणजे भारतामध्ये त्याचं काय म्हणतात त्याला परमिशन किंवा इम्प्लिमेंटेशनचं झालं. आणि ती 2013 भारतामध्ये आली, ज्याचं नाव पॉश असं आपण संक्षिप्त मध्ये म्हणतो. मग त्याचं पूर्ण नाव आहे प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट अगेन्स्ट वुमन ऍट वर्क प्लेस 2013. ही जी ऍक्ट आहे ही स्पेशली बायकांसाठी आहे. आणि जर माणसांना काही त्रास असेल ठीक आहे तर ते HR आणि ग्रीव्हन्स सेल, कारण खूपशा लोकांना असं आहे की पॉश जर असेल तिथे, ती जर IC कमिटी जर असेल कोणत्या इथे, तर त्याच्यात जेंट्स पण करू शकतात. पण जेंट्ससाठी ही ऍक्ट पूर्णपणे वुमन्ससाठी आहे, कारण तिचं नावामध्येच आहे की वुमन सेफ्टी. पण पॉलिसी ज्या आहे, जे सेफ वर्क कंडिशन असतात, त्या सगळ्यांसाठी सेम असतात. म्हणजे तिथे माणूस असो की बाई असो, एक जे वर्क कल्चर आहे तिथे दोन्हींनी सेफच राहायला पाहिजे. पण जी ऍक्ट आहे ती ऍप्लिकेबल आहे फक्त लेडीजसाठी.
1: बर बर बर, हे सगळं तर तुम्ही सांगितलं, अर्थातच त्याचा फुल फॉर्म सुद्धा सांगितला. पण लैंगिक छळाची व्याख्या करायची झाली तर ती कशी होऊ शकते?
0: आता त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात सेक्शुअल हरासमेंटमध्ये. एक असतं कॉड क्यो प्रो दिस फॉर दॅट, ठीक आहे. आणि दुसरं असतं हॉस्टाईल एन्व्हायरमेंट. हे 2 प्रकारमध्ये लैंगिक छळाला असं हे केलेलं गेलं असतं. आता लैंगिक म्हणजे जे आपण नॉर्मल याच्यामध्ये म्हणतो की हात लावणं, स्टेअर करणं, आणि स्टेअर करून तुम्हाला कमेंट पास केलं. सो ऑल दिस फॉर्म्स इन टू द सेक्शुअल हरासमेंट. तुम्ही अननेसेसरी जोक्स पास केले जे सेक्शुअली कलर्डवर आहे, तुमच्या बॉडीवर आहे, तुमच्या राहणीमानावर आहे, तुमच्या कपड्यांवर आहे, तर हे सगळे त्याच्यामध्ये मोडले जातात. आणि तुम्हाला स्टेअर करणं, तुम्हाला लर करणं, ठीक आहे. आता जी ही मध्यंतरी एक लहान मुलीची रेप केस झाली, त्याच्यामध्ये 65 वर्षाचा माणूस होता, त्यांनी 4 वर्षाचा, त्यांनी लर म्हणजे काय, एक लालूच दिली की तुला चॉकलेट देतो आणि हे देतो. सो दॅट ऑल्सो इज कन्सिडर्ड इन टू द ऍक्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे, मेसेजेस पास करणं, जे आपण म्हणतो नॉन व्हेज जोक्स असतात, ठीक आहे. सो ते पास करणं, मुलींना कंटिन्यू असं स्टेअर करत राहणं किंवा त्यांच्या कामाच्या याच्यामध्ये व्यत्यय आणणं. जर तुम्ही कम्प्युटरवर बसलेले असाल, तुम्हाला अननेसेसरी हात लावणं, टच करून जाणं, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या पर्टिक्युलर ऍक्टमध्ये आपण त्याला सेक्शुअल हॅरासमेंट असं म्हणतो. आणि कंटिन्यू मुलींना चुकीच्या नजरेनी बघणं काम करत असताना, किंवा त्यांच्यावर भले मग ती जर अनमॅरिड असेल, ती मॅरिड असेल, ती विडोड असेल, कोणत्याही याच्यामध्ये असेल, तिला तो त्रास देणं ते एक चुकीचं असतं. आणि जसं आपण म्हणतो ना की एखाद्या वेळेला मुलींनी जर त्याच्यावर काही प्रतिक्रिया नाही दिली तर ते टेकन फॉर ग्रँटेड धरलं जातं आणि मग ते जास्त याच्यामध्ये ते चालू होऊन जातं, ज्याला त्यांना असं वाटतं की हे आपल्याला काही कंप्लेंट करू शकत नाही. कारण त्यांना हे नियमच माहिती नाही की एक आयसी असलं पाहिजे. तुमच्याकडे जर 10 लोकांपेक्षा कमी लोक असतील तर तिथे वेगळं फॉर्मेशन आहे, ठीक आहे. तिथे ते आयसी जरी नसलं तरी एलसी असतं, दॅट इज लोकल कमिटी, ठीक आहे. आणि ही आयसी म्हणजे इंटरनल कमिटी असते. जर कुठल्या ऑफिसच्या लोकांना त्रास झाला लेडीजला तर त्या तिथे कंप्लेंट करू शकतात, ज्याच्यामध्ये मोस्टली 60% फिमेल्स असल्या पाहिजे, त्याच्यात एनजीओचं असलं पाहिजे. जर तुमच्याकडे एचआर लेडीज असेल तर ती त्याच्यामध्ये असली पाहिजे. सिनियर मोस्ट ज्याला आपण म्हणतो ना, त्याला ऑफिसर जे असतं, ती ऑफिसर चेअरपर्सन होऊ शकते. आणि जे पण काही प्रॉब्लेम्स असेल ते लेखी आणि ओरली दोन्ही तुम्हाला तिथे केलं पाहिजे. त्याचा टोटल कालावधी जो आहे कंप्लेंटचा तो 90 दिवसाचा असतो, की तुम्ही जेव्हापासून ती कंप्लेंट टाकाल म्हणजे 3 महिन्याच्या आत हे सगळं झालं पाहिजे. सो हे असे काही नियम आणि हे सगळे असतात ज्याच्यानी ती पॉश ऍक्ट आता एक काय म्हणतात मॅन्डेटरी झालेली आहे, की जे तुम्ही शाळेंमध्ये असाल, तुम्ही कॉलेजेसमध्ये असाल, तुम्ही छोट्याशा मॅन्युफॅक्चरिंग इन्स्टिट्यूटमध्ये असाल, इंडस्ट्रीजमध्ये असाल, एंटरप्राईजमध्ये असाल, एनिवेअर जिथे बायका असतील, तुम्हाला हे मॅन्डेटरी फॉर्म करावंच लागतं.
1: बरं, आता समजा कोणा महिलेच्या बाबतीत असं काही घडलंय आणि तिला तक्रार करायची, तिने सगळ्यात पहिली स्टेप काय उचलली पाहिजे?
0: आता हे जसं कमी जो तुमची कंपनी आहे, मग ती मॅन्युफॅक्चरिंग असो किंवा एखादं एंटरप्राईज असो, तुमचं कॉलेज असो, त्या महिलेने सगळ्यात आधी आयसी कडे कंप्लेंट करायची रिटर्न. जर ती जी लेडीज आहे त्याची जी चेअरपर्सन असते तिच्याकडे जाऊन तो प्रॉब्लेम काय झालेला आहे एक्झॅक्टली तो आधी तिने ओरली जरी सांगितला, बिकॉज रिटर्न इज व्हॉट, की ते कसं करायचं, काय करायचं, त्याचे फॉर्म्स असतात, कसे तुम्ही कंप्लेंट करता, तर काय कोणत्या फॉर्मची आहे, त्याची सिव्हिरिटी काय आहे, त्याचं किती सिरियसनेस आहे, आणि ती खरंच पॉश कंप्लेंट आहे का हे पण महत्वाचं आहे. कारण काही लेडीज त्याचं पॉश वर आपण अरे हा नुसतं बघितलं म्हणून पण असं हे नाही करतात. देअर शुड बी समथिंग की ते तुम्हाला त्रास होतो आहे त्याचा, लैंगिक छळ ज्याला आपण म्हणतो, जर त्याचा त्रास असेल तर तुम्ही ती कंप्लेंट करू शकता. त्यामुळे ते जे कमिटी आहे जी आपण म्हणतो इंटरनल कमिटी, त्याचं आधी आयसीसी नाव होतं, इंटरनल कंप्लेंट कमिटी, आता सध्या त्याला आयसी म्हणजे असं म्हटलं जातं, इंटरनल कमिटी. तर त्याच्यामध्ये ते बघितलं जातं की ही किती सिव्हिरिटीची आहे आणि ही नक्की पॉशच्या अंडर आहे की नाही. जर साधी कंप्लेंट असेल तर ती ग्रिव्हन्स कमिटीच्या अंडर जाते, जे सगळ्या परत कॉलेजेसमध्ये वगैरे असते.
1: आणि मग त्यानंतर याच्याशी पोलीस स्टेशनशी संबंध येतो की काही वेगळं कक्ष असतं?
0: हेच इंटरनल कमिटी इटसेल्फ जे असतं, आता जसं एलसी आहे ज्याच्या 10 लोकांपेक्षा कमी असेल त्याचं लोकल कमिटीकडे असतं, जिथे डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स जे असतात तिथे त्यांचं नोडल ऑफिसर असतात, ते ती कंप्लेंट तिथे दिली जाते. आणि जे कंपनीच्या आतमध्ये असतं ते इंटरनल कमिटी असते. तर पोलीस असं ऍज सच जर त्या बाईनी इंटरनल कमिटीकडे कंप्लेंट न करता तिने पोलीस स्टेशनकडे गेलेली असेल तर ऑफकोर्स आपल्याला ते जुळवावं लागतं की नक्की तिने तिथे काय बोललेलं आहे, नाहीतर काय होईल की त्यांची कंप्लेंट वेगळी आणि इथे तिने कंप्लेंट वेगळी केली, तर त्याचा असा एक असा वेगळा इश्यू नको बनायला. जर ते इन्वॉल्व्ह असतील तर तेच, अदरवाईज तिथे ऍडव्होकेट्स असतात त्या पर्टिक्युलर कमिटीमध्ये, मग तो जो ऍडव्होकेट असते लेडी ऍडव्होकेट ती याच्यावर सगळं पुढे कामकाज करते आणि ती त्याची केअर घेते की ही केस कशी पुटअप करायची.
1: आणि मग त्यानंतर जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्या शिक्षेची तरतूद कशी केलेली असते?
0: आता शिक्षेची तरतूद तर ते डिपेंड की कसं ती केस जाते. आता याचे जसं आपण म्हटलं की जी प्रोसिजर चालते त्याच्यात इन्क्वायरी जिला आपण म्हणतो तर ती एक फॉर्मल आणि एक इनफॉर्मल असते. खूप वेळेला असं होऊ शकतं की मुलीची पण साथ असते काही काही वेळेला आणि मग ते ज्या वेळेला एक्स्ट्रीम केस होऊन जाते त्यावेळेला मग ती केस करतात. ठीक आहे, मग इंटरनल कमिटी त्यांना विचारते की तुम्हाला म्युच्युअली एक हे मिटवायचं आहे का की तुम्हाला ती पुढे केस न्यायची आहे. तर म्युच्युअली जर ते झालं तर मग ती केस तिथेच हे होते जसं सगळ्या केसेसमध्ये असतात. आणि खूपशा पॉशमध्ये असं असतं की ह्या केसेस होतच नाही, रजिस्टर्डच होत नाही. जसं आता नाशिकची एक खूप मोठी आपल्याला न्यूज मध्यंतरी खूप ऐकायला आली होती तर ते रजिस्टर्डच नव्हतं झालं. तर अशा खूपशा असतात की त्या रजिस्टर्ड नाही होत, पण ज्या रजिस्टर्ड झाल्या की त्याचं मग 90 दिवस जो तो कालखंड असतो 3 महिने त्याच्या आतमध्ये ते सगळं प्रूफ्स असतात, त्याच्यात इन्क्वायरीज पडतात, त्याच्यात विक्टिम्स आणि जो सस्पेक्ट असतो ते सगळेजण त्याच्यामध्ये त्यांना बोलून त्यांच्याकडनं सगळं विचारून घेतात आणि मग त्याच्यावर तो निर्णय केला जातो. तर त्याच्यात म्युच्युअलही असतं आणि मग जर म्युच्युअली नसेल, जर खरं खरं तो माणूस गिल्टी असेल तर मग ती लेडी ऐकत नाही. कारण दोन्ही टाईप असतं ना की माझ्यावर खरं खरं हे झालेलं आहे तर आय विल नॉट डू एनिथिंग म्युच्युअली. ठीक आहे, तो किती जरी सॉरी म्हणत असला तर मी ती केस पुढे नेईल आणि ती एन्क्वायरी कडे जाईल. मग
1: मग याचं रूपांतर पुढे तुरुंगवास आणि ह्या सगळ्यामध्ये होतो.
0: आणि जसं तो जर गिल्टी असेल तर त्या माणसाची जॉब पण जाऊ शकतो. कारण ते सगळे जे पुरावे असतात, इव्हिडन्सेस ज्याला आपण म्हणतो, तो कधी झाला, त्याचा टाइम कोणत्या तारखेला झाला, कोणत्या दिवशी झाला, आणि त्याच्यामध्ये ही जी अग्रीव्ड वुमन हे एक महत्वाचं एक असतं. अग्रीव्ड म्हणजे जिच्यावर हे झालेलं असेल, तिने हे सगळे एव्हिडन्सेस कशा पद्धतीने दिलेले आहे. कारण आजकाल आपण म्हणतो की सीसीटीव्ही पण खूप ठिकाणी मॅन्डेटरी झालेले आहेत, तर ते पुरावे जर असले त्यांच्याकडे तर येस. आणि जर ते सिरियसली इफ द पर्सन इज फाउंड गिल्टी तर त्याचा लगेच इमिडिएट, कारण हा एकदम सिरियस ऑफेन्स असतो, पॉश ऍक्ट किंवा ज्याला आपण लैंगिक छळ जो म्हणतो, आणि जर तो प्रूफ झाला तर जॉब जाऊ शकतो त्याचा.
1: बरं, मग ह्या प्रकारामध्ये घरेलू हिंसाचाराचा पण समावेश होतो?
0: घरेलू हिंसाचार नसतो, आता हे वर्क प्लेसच आहे पॉश ऍक्ट. घरेलू हिंसाचार असेल तर अगेन ते जे आपले कोर्टामधले जे नॉर्मल ते चालू असतात त्या प्रोसेसेस त्यात चालतात. हे पर्टिक्युलर तुम्ही वर्क प्लेस मध्ये काम करतात तर त्याच्याच रिलेटेड हे सगळं आहे, त्यामुळेच त्याचं नाव आहे ऍट वर्क प्लेस, वुमन ऍट वर्क प्लेस आणि त्यांची सेफ्टी.
1: अच्छा, बरं, आता थोडस तुमच्या विषयी जाणून घ्यायला आवडेल. ह्या सगळ्या कायद्याबद्दल आणि त्याचे सगळे नियम तुम्ही खूप छान सांगितले, पण तुम्ही ह्या विषयात कधी आणि कशा आलात?
0: आता मी एचआर फॅकल्टी आहे 17 वर्षांपासून. एचआर आणि आयआर माझं एक्सपर्टाईज आहे.
1: बरं, म्हणजे काय?
0: एचआर म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि आयआर म्हणजे इंडस्ट्रियल रिलेशन्स. आता ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा पण एक म्हणजे काय म्हणतात इम्पॉर्टंट डिपार्टमेंट असतं कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये. ते ज्या वेळेला आपण करत असतो तर त्याच्यामध्ये लीगल कम्प्लायन्सेस येतात, इंडस्ट्रियल रिलेशन्स, त्याच्यामध्ये ऍक्ट्स असतात. तर त्या ऍक्टमध्ये ही ऍक्ट मुलांना शिकायलाच आहे. आणि माझा तसाही लॉ, लेबर लॉ जो आहे तो आवडीचा विषय होता पहिल्यापासून. तर त्याच्यामध्ये काय म्हणतात इगरनेस की जर असं काही झालं तर त्याच्यावर काय, तर हे माझ्यामध्ये पहिल्यापासून होतं की याच्यामध्ये काय केलं पाहिजे. सो स्पेशली ती ऍक्ट, जसं महिलांचं मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट हे जे आहे, तर मी ह्या खूप चांगल्या वाचायची आणि मग मुलांना तसं तयार करत गेले की अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो. कारण याच्यामध्ये एकच उद्देश आहे आणि जो माझा पर्पज ऑफ लाईफ आहे की सगळ्या मुलींनी सेफ राहावं वर्किंग प्लेसमध्ये. कारण आपण मोस्टली प्रोडक्टिव्ह टाईम आपला देत असतो आपल्या वर्क प्लेसमध्ये, 8 ते 9 तास आपण बाहेर असतो आणि त्या पर्टिक्युलर टाईममध्ये आपली ती सेफ्टी असणं खूप महत्वाची असते. आणि मी एक बाई असल्यामुळे ते मला पण एक हे असतं की नाही सगळ्या मुली सेफ असल्या पाहिजे. तर त्याच्यावर माझी ती खूप इंटरेस्ट वाढत गेला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत स्टुडंट्स झाले आणि वर्किंग प्रोफेशन्स झाले 1100 लोकांना मी अवेअर केलेलं आहे आजपर्यंत की हे पॉश ऍक्टच्या वरून. मी आधी SMRK पासून माझं करिअर स्टार्ट केलं, तिथे मी 8 वर्ष होते, मग संदीप फाउंडेशनमध्ये होते आणि आता 4 वर्षापासून अशोका बिझनेस स्कूलमध्ये मी ॲज अ HR फॅकल्टी म्हणून आहे.
1: क्या बात आहे. बरं, ह्या सगळ्या विषयाची माहिती पुरवत असताना कधी ह्या केसेस जवळून पाहण्याचा किंवा ते सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा असा कधी प्रसंग आला?
0: असं सोडवण्याचा प्रयत्न नाही, पण त्याच्या पूर्ण लीगल प्रोसेसेस माहिती आहेत. कारण मी टीचिंग फील्डमध्ये असल्यामुळे असं काही ते मला ऑफर्स भरपूर आल्या की तुम्ही एक्स्टर्नल मेंबर, कारण त्याच्यामध्ये जरी इंटरनल कमिटी असली तरी त्याच्यात एक एक्स्टर्नल, जसं एनजीओचं मी तुम्हाला बोलले, ऍडव्होकेट म्हटले, आणि ती कम्प्लायन्सेस सॉल्व्ह करणारे ते एक्सटर्नल घेतात. तर तसं भरपूर आलं, बट हे टाइम आणि ते टाइम तसं मला मॅनेज करता नाही आलं, त्यामुळे मी ते घेतलं नाही कधी. बट मला त्या केसेस कशा सॉल्व्ह करायच्या किंवा काय हे सगळं माहिती आहे.
1: जाता जाता सगळ्या मैत्रिणींना काय सल्ला द्यावा असं वाटतो?
0: सल्ला असं मी देण्यासाठी काय खूप मोठी नाही आहे, बट आपली सेफ्टी सगळ्यात पहिली आपल्या हातात असते. सो त्या पॉश ऍक्टचं एक टॅगलाईन आहे की स्पीक अप. जर तुम्हाला थोडासा जरी त्रास, जसं आपण आता तुम्ही एक प्रश्न विचारला, घरेलू हिंसा बायका सहन करतात, ही भारताची एक हेच लागलेली आहे की बाई आहे तर तिने सगळं सहन केलं पाहिजे. तर सहन कितपत करायचं ह्याची एक लिमिट पहिली ठरवली पाहिजे. आणि जर ते तुमच्या शरीरावर येत आहे, लैंगिक छळावर येत आहे, तर मला असं सांगायचं आहे की ते कोणीही सहन करू नये. कारण प्रत्येकाला डिग्निटीनी जगण्याचा एक अधिकार आहे, त्या बायकांनी तसं जगावं. आणि कोणीही कोणावर डिपेंड नसतं. मी कोणाच्या घरी जाऊन खात नाही, कुठली मुलगी कोणाच्या घरी जाऊन खात नाही, तर एक इंडिपेंडंट राहावं, कोणासमोर हात न जोडून हे करावं. आणि स्वतःच्या एक काय म्हणतो ना आपण, बाईची एक डिग्निटी म्हणून हे करावं. जसं आपण खूप वेळेला असं पण होतं की म्हटलं जातं की लेडीजनी असे कपडे घातले म्हणून त्यांच्यावर अत्याचार झाला, पण हे पण एक सत्य आहे. आपण कुठे चाललो आहे, कोणत्या पर्टिक्युलर याच्यामध्ये चाललो आहे, तुम्ही पॅरेंट्स बरोबर असाल, तुम्ही तुमच्या स्पाऊस बरोबर असाल, तुम्ही तुमच्या पद्धतीने घाला, बट तुम्ही जर सोशल कुठे चालले असेल तर थोडस ड्रेसिंग सेन्स जरी आपण बघितला तरी थोडंफार हे होतं. आणि घरच्यांनी पण मुलांना हे शिकवलं पाहिजे की ती जी परस्त्री आहे ती काही कोणाची पब्लिक प्रॉपर्टी नाही आहे, ती कोणाच्या घरची लक्ष्मी आहे, ती कोणाची आई आहे, ती कोणाची बहीण आहे, कोणाची बायको आहे. त्यामुळे तिच्याकडे बघताना थोडस नजर आपली सांभाळून हे करायला पाहिजे.
1: नक्कीच, काय बात आहे, खूपच छान. एक वेगळा विषय आणि एक वेगळी माहिती आणि आत्ता सध्या ज्याची खूप गरज आहे, जो अवेअरनेस पसरवण्याची, तर त्या सगळ्याच संदर्भात तुम्ही खूप सविस्तर आज माहिती दिली. आज आपण इथे आलात वेळात वेळ काढून आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा.
0: थँक्यू. तुम्हाला पण खूप शुभेच्छा. धन्यवाद.
1: नक्कीच. तर मंडळी, आज आपण माहिती जाणून घेतली पॉश म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट अर्थातच लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा या विषयाबद्दल, आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन लाभलं प्रोफेसर डॉक्टर लीना गोरे यांचं, ज्या अशोका बिझनेस स्कूल या ठिकाणी कार्यरत आहेत. तर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन
3: स्मार्ट आहे, कल्पतरू प्लॅन अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा.
3: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
2: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5352 47 26 26.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2426।
2: आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात। अपना देश या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात। आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया अंदाज या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत, मोहम्मद रफी, सुमन कल्याणपूर आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अजनबी या चित्रपटामधला किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांचं गीत, आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: दिल आशियाना आहे या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं. हे गीत गायला आहे कविता कृष्णमूर्ती, अभिजित, साधना सरगम, सुदेश भोसले आणि पद्मिनी यांनी.

0: एक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत गुलशन बावरा यांचं अलबेली या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि हे गीत ऐकूयात मन्नाडे आणि आशा भोसले यांच्या आवाजात.
3: हर बात तो ठीक हो, बुरी बात हम अपने बाप से ना करे ना करे ना करे.

0: मेरी लूटी उमंग तेरा मेरा ये तंग मोह किया मलंग मेरा उड़ा है रंग मोह किया बेढंग मोरे उड़ा है रंग मोह किया बेढंग डग डंग डंग डग डंग डंग डग डंग डंग डग डंग डंग
1: आगे भी तो गाओ
0: अब गाऊं मैं क्या
2: देश हिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद
3: विश्वास नाशिककरांचा
2: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
4: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर
5: ऐकूया देव कोहली यांची गीतरचना बहारों की मंजिल या चित्रपटामधली गायक स्वर आहे पौर्णिमा आणि उदित नारायण यांचा

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर. नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला. रसिक हो, आज मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आनंद घेणार आहात स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर स्मृती प्रित्यर्थ, प्रथितयश उद्योजक आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांच्या व्याख्यानाचा. त्यांचा विषय आहे थांबण्याची कला आणि त्यानंतर सुसंस्कृती फाउंडेशन प्रस्तुत दिल से दिल तक हा कार्यक्रम. सादर करते धनंजय जैन. तसंच वारली चित्रकार श्रद्धा कराळे यांच्या चित्र प्रदर्शनाचा आस्वाद सुद्धा आपण घेऊ शकणार आहात. जरूर या. आज म्हणजेच मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत

गाणं गंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 मिनिटांनी ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचपटी नाशिक.

0: यात्रेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2426।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही। GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवा जुळव काही होत नाही.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300106876 आणि कल्पेश आचट 8300106400.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
3: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
2: हो, पण फार खर्च आला असेल ना?
3: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
2: काय सांगतो?
3: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांक

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.
2: रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोध कथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो.

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो, पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार, होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: घरगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2426।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला. रसिक हो, आज मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आनंद घेणार आहात स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर स्मृती प्रित्यर्थ, प्रथितयश उद्योजक आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांच्या व्याख्यानाचा. त्यांचा विषय आहे थांबण्याची कला आणि त्यानंतर सुसंस्कृती फाउंडेशन प्रस्तुत दिल से दिल तक हा कार्यक्रम. सादर करते धनंजय जैन, तसंच वारली चित्रकार श्रद्धा कराळे यांच्या चित्र प्रदर्शनाचा आस्वाद सुद्धा आपण घेऊ शकणार आहात. जरूर या. आज म्हणजेच मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजले रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 सुंदर कथा, संवादक दिलीप कसगावकर. आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत रात्री 8:30 अर्थविश्व, 9 मैत्रकट्टा, 10:15 गिरवाण विश्व, तर रात्री 10 दिल ने पुकारा हे कार्यक्रम, आणि त्यानंतर रात्री 11 अजिंक्य मी हा कार्यक्रम. 11:30 ते 12 रात्री आपण आस्वाद घेणार आहात गझलांचा. रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत, 4:00 आपण भक्तिगीतांनी सुरुवात करणार आहोत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार, सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्तिसंगीत, 6:30 दासबोधाच्या निरूपणाचा आनंद आपण घ्याल, संवादक पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व, सादर करते आहेत ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्लोक क्रमांक 51।
1: जय जय रघुवीर समर्थ, मदे मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी,

श्रोते हो, या श्लोकातही मागील श्लोकांप्रमाणेच उत्तम भक्तांची म्हणजेच समर्थ ज्याला दास सर्वोत्तमाचा असे म्हणतात त्याची लक्षणे सांगितली आहेत. श्रोते हो, सत्ता, संपत्ती, सौंदर्य, प्रतिष्ठा, यश अशा काही गोष्टी मिळाल्या की माणसाला ताठा येतो, या भावनेला मद म्हणतात. तसेच दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे, आपल्याकडे दुसऱ्यापेक्षा कमी आहे अशी भावना होणे ही मत्सराची लक्षणे आहेत. पहिल्या चरणात समर्थ सांडिला असा एकवचनी शब्द वापरतात. भक्तानेच जर मद आणि मत्सर हे सोडले असते तर समर्थांनी सांडिले असे बहुवचनी क्रियापद वापरले असते ना. पण सांडिला हा शब्द प्रयोग करून समर्थ सांगतात की मद, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी या तिघांनीही भक्तालाच सांडिला आहे, म्हणजे सोडला आहे. म्हणजेच श्रोते हो, भक्तीने ज्याचे मन ओतप्रोत भरले आहे की तिथे मद, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी यांना जागाच उरली नाही आहे, असा हा दास सर्वोत्तमाचा. समर्थ दासबोधात वर्णन करताना म्हणतात, साधू वस्तू अनासाये, या कारणे मत्सरे नसे, मद मत्सराचे

तुकाराम हे प्रापंचिकच होते, पण प्रपंचामुळे त्यांच्या परमार्थात कधी त्यांनी व्यत्यय आणला नाही. कुठल्याही क्षणी ते प्रपंचावर पाणी सोडायला तयार होते. आदरणीय रामकृष्ण म्हणत असत की होडी पाण्यात असेल तर हरकत नाही, पण पाणी होडीत शिरता कामा नाहीये. श्रोते हो, इथे होडी म्हणजे भक्त किंवा परमार्थ असा आहे आणि पाणी म्हणजे प्रपंच आहे. संसारात राहताना भक्ताने कमलपत्राप्रमाणे असावे. पाण्याची बाधा कमलपत्राला नसते, त्याचप्रमाणे कमलपत्राप्रमाणे राहावे. प्रपंचाचे अनावश्यक चिंतन करत बसले तर प्रपंच हा उपाधीच होतो. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. भक्ताचे बोलणे कसे असावे हे तिसऱ्या चरणात समजते. भक्ताचे बोलणे नेहमी नम्र प्रेमळ असावे. भक्ताचे बोलणे ऐकून समोरचा ऐकणारा शांत झाला पाहिजे, निवला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, शब्द पाठी पाझरे कृपा आधी. पण श्रोते हो, नम्रपणा म्हणजे खोटी स्तुती किंवा दुबळेपणा नाही ह. समर्थ म्हणतात, प्रसंगानुरूप आपले सामर्थ्य दाखवल्याशिवाय राहूच नाहीये. शांतपणे योग्य आणि चांगल्या शब्दात बोलून आपले म्हणणे पटवून देता आले पाहिजे. पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, हा जगाचा न्याय आहे. म्हणून गोड नम्र बोलावे. गोड भाषा लोकांच्या अंतकरणात पोचते, त्यामुळे जनता जनार्दन वश होतो. धन्य दासाचे हे पण एक लक्षण आहे. श्रोते हो, मदमत्सरच ज्याचा त्याग करतात, प्रपंचात राहून कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहतो आणि आपल्या नम्र गोड वाणीने जनता जनार्दनाला जिंकतो, असा हा सर्वोत्तमाचा दास धन्यच नव्हे काय? चला तर मग आपणही असा धन्य दास होण्याचा प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन विभावरीताई कुलकर्णी यांनी केले होते. श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही, प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5327-2426।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
4: अगबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
3: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जीवन रंग. सादर करत्या सुषमा दाते. प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग.

0: असे.
1: अच्छा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2426।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही। GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार। रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गेली अनेक वर्ष गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी म्हणून प्रयत्न करीत आहोत, आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण केलं जातं। आणि ह्या प्रक्षेपणाचा मुख्य उद्देशच हा आहे की गुंतवणूकदारांनी योग्य निर्णय घ्यावेत आणि त्याद्वारे ह्या बाजाराचा फायदा करून घ्यावा। काल मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा संवेदनशील निर्देशांक 75,315 बंद झाला। एक दिवसाची वाढ 77 अंश होती, परंतु एक वर्षाची घट मात्र या निर्देशांकाची 8.5% होती। मात्र या एक वर्षाच्या 8.5% घटीमुळे फारसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण मागच्या 5 वर्षाचा या निर्देशांकाचा 5 वर्षाची सरासरी वाढ ही 5 वर्षाची 50% आहे, आणि म्हणून 1 वर्षाची सरासरी वाढ ही या निर्देशांकाची 10% आहे। 50 शेअरचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक काल 23,650 बंद झाला। या निर्देशांकामध्ये 6 अंशाची वाढ होती आणि 1 वर्षाचं 5.5% नुकसान होतं, पण तरीसुद्धा 5 वर्षाची या निर्देशांकाची वाढ 57% होती, म्हणजे ह्या निर्देशांकाने वार्षिक वाढ ही 12% दिली। आपण आणखी जर वेगवेगळ्या निर्देशांकाची माहिती करून घेतली तर BSE 100 हा निर्देशांक 25,020 बंद झाला। या निर्देशांकाने 31 अंशाची वाढ दाखवली, निर्देशांकाची 1 वर्षाची घट 4.4%, मात्र 5 वर्षाची वाढ ही 63%। BSE 200 हा निर्देशांक काल 10,967 बंद झाला। निर्देशांकाची घट 1 दिवसाची 20 अंश आणि निर्देशांकाचं 1 वर्षाचं घसरण हे 3.2%, मात्र 5 वर्षाची वाढ ही 68%। त्यापेक्षाही जाऊन पुढे आणखी BSE 500 या 500 शेअरचा जो निर्देशांक आहे तो जर बघितला तर तो 35,115 बंद झाला। त्याने 122 अंशाची घट दाखवली, 1 वर्षाची घट -2.3%, परंतु 5 वर्षाची वाढ मात्र 72%। 72% 5 वर्षाची जेव्हा BSE 500 हा निर्देशांक दाखवतो त्यावेळेस सरासरी गेल्या 5 वर्षामध्ये शेअर बाजाराने 14% वाढ दिली आहे। मात्र सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्या तुलनेने ज्यावेळेस आपण बाजाराचा सर्वांगीण विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की बाजारात आज सुद्धा पैसे कमवायला, भांडवल वृद्धी मिळवायला चांगला वाव आहे। परंतु आर्थिक परिस्थिती खराब आहे असा जर विचार केला तर मग हे इराणची खाडी बंद झाली म्हणून जर आपल्याला त्याचा एवढा त्रास होत असेल तर कल्पना करा की उद्या जर भारत पाकिस्तान युद्ध झालं काही कारणामुळे किंवा भारत चीन युद्ध झालं काही कारणामुळे तर किती आर्थिक परिस्थिती हाताबाहेर जाईल किंवा काय काय अडचणी निर्माण होऊ शकतील। म्हणून युद्धाच्या बाबतीमध्ये जरी आज आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी सुद्धा फार घाबरण्यासारखं असं काही नाही, आणि या उलट या काळामध्ये जो गुंतवणूक वाढवेल तो चांगल्या प्रकारे पुढच्या 10-5 वर्षामध्ये पैसा कमवेल। म्हणजे आज फक्त गुंतवणूकदारांच्या डोक्यात भीती बसली आहे, आणि ती भीती जर काढून टाकायची झाली तर बिरबलाचं एक वाक्य त्यांनी बादशाला जे सांगितलं ते वाक्य परत एकदा सांगावं लागणार की बादशाने बिरबलाला असं विचारलं की सदा सर्व काळ एकच वाक्य कायम राहील, असं बिरबला कुठलं वाक्य तू सांगू शकशील? आणि त्याने पटकन सांगितलं की हे दिवस जाते। बाजारातली तेजी मंदी ही फार काळ मंदी किंवा फार काळ तेजी टिकू शकत नाही, चढउतार हे बाजारात होणारच किंवा चढउतार हा बाजाराचा स्थायी भाव आहे। अशा वेळेस गुंतवणूकदारांनी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन जर गुंतवणुकीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता असेल तर ते बदल केले पाहिजे। शेअर बाजाराविषयी जर फारच भीती सध्या वाटत असेल तर मग
1: पूर्णपणे शेअर्समध्ये असलेल्या गुंतवणुकीकडून म्युच्युअल फंडांच्या ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंडाकडे आलं पाहिजे, की ज्यामध्ये शेअर्सची गुंतवणूक फक्त 65% असते आणि 35% गुंतवणूक ही कर्जरोख्यांमध्ये केलेली असते. आणि यामध्ये पुन्हा आपल्या एकूण गुंतवणुकीमध्ये किमान 10-15% हिस्सा हा स्मॉल कॅपमध्ये असला पाहिजे, कारण आजसुद्धा स्मॉल कॅप या प्रकारात असलेल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यांचं 1 वर्षाची वाढ त्यांची ही निर्देशांकापेक्षा आणि लार्ज कॅपपेक्षा खूपच जास्त आहे. म्हणजे जेव्हा लार्ज कॅप हे नुकसान दाखवत आहेत अशा वेळेस स्मॉल कॅप या क्षेत्रातल्या योजनांनी गुंतवणूकदारांना चांगली वाढ दिली आहे. आणि म्हणून 10-20% स्मॉल कॅप असलंच पाहिजे. आणि स्मॉल कॅपमध्ये सुद्धा उगाच ज्या योजना खूप आवाढव्य मोठ्या झालेल्या आहेत अशा योजनांपासून बाजूला राहिलं पाहिजे आणि ज्या मध्यम आकाराच्या योजना आहेत त्या योजनांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामध्ये जसं हायब्रिड इक्विटी हा प्रकार सांगितला तसा आणखीन एक चांगला प्रकार म्हणजे डिव्हिडंड ईल्ड या योजना. डिव्हिडंड ईल्ड ह्या योजना दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अतिशय चांगल्या ठरतात आणि त्या गुंतवणुकीचा जरूर विचार करायला पाहिजे, कारण 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरपर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांचे लाभांश घोषित होऊन ते लाभांश गुंतवणूकदारांच्या खात्यात म्युच्युअल फंडांच्या खात्यात जमा होतील आणि ते जमा झाल्यामुळे या डिव्हिडंड ईल्ड या प्रकारच्या योजनांचे निव्वळ मालमत्ता मूल्य हे वाढू शकेल. आता जर समजा कमी जोखीम हवी असेल तर आजसुद्धा हायब्रिड इक्विटी योजना या चांगल्या आहेत. आणि यामध्ये पुन्हा जर नियमित उत्पन्नाची आवश्यकता असेल तर DSP हायब्रिड इक्विटी फंड या योजनेने गेली अनेक वर्षे सातत्याने दर महिन्याला आकर्षक लाभांश वाटप केलेलं आहे आणि त्या लाभांश वाटपाचा आणि निव्वळ मालमत्ता मूल्यावरून त्याचा उत्पन्न दर काय पडतो हे जर बघितलं तर उत्पन्न दर हा 9% पडलाय. 9% हा उत्पन्न दर निश्चितच बँकांच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त चांगला आहे. आणि साधारणपणे ह्या योजनेमध्ये जर 3-5 वर्षे गुंतवणूक कायम ठेवली, जसं गुंतवणूकदार मुदतीच्या ठेव योजनेमध्ये 3-5 वर्षाची गुंतवणूक करतो तशा प्रकारची गुंतवणूक जर या योजनांमध्ये कायम ठेवली तर दरमहा लाभांश मिळून सुद्धा शिवाय काही ना काही टक्के भांडवल वृद्धी ही मिळू शकते. मात्र लाभांश वाटप पर्याय जर घेतला तर उगमस्थानी प्राप्तिकर कपात होते आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरलं की जर उत्पन्न जर टॅक्सेबल नसलं तर हा उगमस्थानी कर कपात जी झालेली असते तो कर 1-1.5 महिन्याच्या आत परत मिळतो असा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडचा आतापर्यंतचा अनेक करदात्यांना आलेला अनुभव आहे. त्यामुळे जर हे मान्य असेल तर दरमहा लाभांशाच्या स्वरूपामध्ये हायब्रिड इक्विटी योजनांकडून उत्पन्न घ्यायचं आणि उगमस्थानी प्राप्तिकर कपात ही सहन करायची आणि ते फक्त तात्पुरता लॉस किंवा तात्पुरता ते पैसे अडकतात ते पैसे परत मिळतात. जर समजा उगमस्थानी प्राप्तिकर कपात नको असली तर गुंतवणूकदारांना SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन या प्लॅनचा उपयोग करता येतो आणि त्या पद्धतीचा उपयोग करून नियमित उत्पन्न मिळवता येतं, नियमित खर्चाला पैसे मिळवता येतात आणि शिवाय आपल्या गुंतवणुकीमध्ये वाढ होते. HSBC डायव्हर्सिफ ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड याचं जर उदाहरण सांगितलं तर ह्या योजनेमध्ये एका गुंतवणूकदाराने 5 वर्षापूर्वी 15 लाख रुपये एक रकमी गुंतवणूक केली, दरमहा 10,000 रुपये, याप्रमाणे 60 महिन्यामध्ये 6 लाख रुपये परत घेतले. आणि हे 6 लाख रुपये परत घेऊन सुद्धा त्या ठिकाणी 15 लाखाच्या गुंतवणुकीसमोर 17 लाख रुपये ही गुंतवणूक शिल्लक होती. तसा जर विचार केला तर 17 लाख रुपये आजचं निव्वळ मालमत्ता मूल्यानुसारची केलेली त्या योजनेचे मूल्यमापन, आणि शिवाय आतापर्यंत घेतलेला 6 लाख रुपये हा परत घेतलेला पैसा, असा जर विचार केला तर खरोखर या योजनेने गुंतवणूकदारांना चांगल्या प्रकारे हातात पैसा दिला. आणि पुन्हा गणित हे सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, दरमहा मिळणाऱ्या 10,000 रुपयांमधून जर काही 5,000 रुपयाची SIP केली असती आणि ती SIP जोखीम घेऊन जर स्मॉल कॅपमध्ये केली असती तर त्यामध्ये आणखी जास्त भांडवल वृद्धी मिळाली असती. परंतु या सगळ्यासाठी गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर गुंतवणूक सल्लागार याच्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. शक्यतो एका डिस्ट्रीब्युटरकडून पैसे काढून घ्यायचे, दुसऱ्या डिस्ट्रीब्युटरकडे जायचं, असं करू नये. त्यामध्ये नुकसान होतं, ते नुकसान होऊ नये या हेतूने हे मार्गदर्शन आज केलेलं आहे. आपल्याला कितपत आवडलं यावरच्या प्रतिक्रिया आपण रेडिओ विश्वासकडे पाठवा. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 98220 78829. यावर व्हॉट्सअपद्वारे आपण आपला मेसेज पाठवू शकता. तर जेणेकरून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुका होऊ नये, जास्त व्याजाच्या अपेक्षेने एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची आणि मग नंतर मुद्दलसुद्धा गमावून बसायचं, असं होऊ नये या हेतूने हे मार्गदर्शन आम्ही करत असतो. धन्यवाद.
2: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपे, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे मना, तुमचं स्वागत करते आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माझ्या मातीचे गायन.
1: आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ज्यांची गाणी ऐकणार आहोत त्यांचं नाव आहे आरती प्रभू. आरती प्रभू म्हणजेच चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. खानोलकरांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई टेंडोली इथे झाला. 1937 साली खानोलकर कुटुंब वेंगुर्ले सोडून सावंतवाडी येथे आले. सुरुवातीला खानोलकरांच्या वडिलांचं भुसारी मालाचं दुकान होतं, पण ते वर्षभरात बंद केलं आणि त्यानंतर शांतिनिवास नावाची खानावळ सुरू केली. खानोलकर यांच्या शिक्षणाची सुरुवात 1936 साली वेंगुर्ले येथून झाली. सावंतवाडी येथे कसूलकर हायस्कूलमध्ये त्यांनी इंग्रजी पहिली ते इंग्रजी चौथी पर्यंतचं शिक्षण घेतलं. 1945 सालापर्यंत खानोलकर कुटुंब सावंतवाडीमध्ये राहत होते. सावंतवाडी सोडण्यापूर्वी 2-1 वर्ष त्यांची खानावळ कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या घरासमोरील जागेमध्ये होती. पुन्हा खानोलकर कुटुंबीय बागलांची राई वेंगुर्ले येथे परत आले. त्यानंतर शिक्षणासाठी खानोलकर मुंबईत ठाकूरद्वार येथे आले व नजीकच्या सिटी हायस्कूलमध्ये इंग्रजी 5वीमध्ये प्रवेश घेतला. साधारण जुलै 1948 मॅट्रिकच्या वर्गात असताना शिक्षण अर्धवट सोडून ते तडकाफडकी कुडाळला परतले. कोचरे वेंगुर्ले येथे प्राथमिक शाळेत त्यांनी प्रवेश घेतला व त्यानंतर 1949 कुडाळ हायस्कूलमध्ये SSC वर्गात ते दाखल झाले. आरती प्रभू यांचं खूप सुंदर गाणं ऐकून आपल्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. गाण्याचे बोल आहेत, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.

4 जानेवारी 1950 रोजी आरती प्रभू यांच्या वडिलांचं निधन झाले. त्याच वर्षी SSC च्या वर्गात खानोलकर अनुत्तीर्ण झाले. मे 1950 मध्ये बालार्क या शालेय वार्षिकांकामध्ये त्यांची भवितव्य ही कविता व मोगऱ्याची वेणी ही कथा प्रसिद्ध झाली. खानोलकरांनी लिहिलेले हे आजवर उपलब्ध असलेले पहिले लिखाण आहे. 1 जानेवारी 1951 ला कुडाळ येथे ते व त्यांच्या मातोश्री यांनी वीणा गेस्ट हाऊस नावाचे लॉजिंग बोर्डिंग सुरू केले. तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करीत. मार्च 1951 मध्ये सत्यकथा या नियतकालिकात त्यांची जाणीव ही कथा प्रसिद्ध झाली. 10 मे 1952 रोजी सुकळवाड मालवण येथे राहणाऱ्या कुमारी तारा भास्कर परुळेकर यांच्याशी खानोलकर यांचा विवाह झाला. ऐकूया त्यांनी लिहिलेलं हे पुढचं गीत, ती येते आणि क जाते, येताना कधी कळ्या आणते.

वैनतेय साप्ताहिकामध्ये त्यांची कुढत का राहायचे ही कविता 17 फेब्रुवारी 1953 ला प्रसिद्ध झाली व पहिल्यांदाच ते कवी म्हणून प्रकाशात आले. 25 एप्रिल 1953 ला त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव त्र्यंबक ठेवले. त्यानंतर 26 जानेवारी 1954 या दिवशी त्यांच्या येईन एक दिवस या नाटकाचा प्रयोग झाला. रंगभूमीवर आलेले त्यांचे हे पहिलेच नाटक. फेब्रुवारी 1954 मध्ये सत्यकथा नियतकालिकात त्यांची शून्य शृंगारते ही कविता प्रसिद्ध झाली. आरती प्रभू या टोपण नावाने प्रसिद्ध झालेली ही त्यांची

यांची पहिली कविता. 1957 मध्ये त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरील कवी संमेलनात भाग घेतला. हे त्यांचं आकाशवाणीवरील पहिलं काव्य संमेलन होत. 4 मे 1958 रोजी मालवण इथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात खानोलकरांच्या पल्लवी या संपादित काव्य संग्रहाचं प्रकाशन झालं. जानेवारी 1959 अखेरीस मीणा गेस्ट हाऊस बंद झालं, त्यामुळे त्यांनी नोकरीसाठी पुन्हा मुंबई गाठली. जुलै 1959 मध्ये त्यांना लोणावळा येथील वसतिगृहावर देखरेख ठेवण्याची नोकरी मिळाली, पण 7-8 दिवसातच ते मुंबईला परतले. त्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून नेमणूक मिळाली. 26 सप्टेंबर 1959 साली त्यांचा जोगवा हा कविता संग्रह प्रकाशित झाला. 1961 ऑक्टोबर महिन्यात कम्युनिस्ट असल्याच्या आरोपावरून त्यांना आकाशवाणीच्या नोकरीवरून काढण्यात आलं होतं. मौजच्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे पाहून खानोलकर त्यावेळी बावरून गेले होते. त्या अवस्थेत त्यांनी कविता लिहिली. ऐकूया त्यांनी लिहिलेलं अजून एक छान सुंदर गीत, ये रे घना नाहू गाल माझ्या मनात.

कविता लेखनासाठी त्यांनी आरती प्रभू हे नाव घेतले. आरती प्रभू हे नाव कसं घेतलं याला काही पार्श्वभूमी आहे. वेगवेगळ्या गोष्टी याबद्दल सांगितल्या जातात. त्यातली एक, त्यांनी प्रभू खानोलकर या आडनावातील प्रभू हे नाव घेतलं. घरी त्यांना रघुनाथ या नावाने हाक मारित. त्या नावातील रोमन लिपीमधील आर आणि टी ही अक्षरं त्यांनी घेतली आणि त्यातून आरती प्रभू हे नाव तयार केलं गेलं असं म्हटलं जातं. खानोलकरांना खूपदा अशी भीती वाटायची की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसं काही झालं नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्यात तळपतच राहिला. ऐकूया त्यांनी लिहिलेलं हे सुंदर गीत, समयीच्या शुभ्र कळ्या.

श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. आरती प्रभूने आपल्याला एवढी उत्तम उत्तम सुंदर सुंदर गाणी दिली की त्यातली आपल्या आवडीची सर्व गाणी या एका भागात घेता येणार नाही. तेव्हा पुढच्या शनिवारी आपण भेटूया पुन्हा आरती प्रभूच्या अनेक सुंदर अप्रतिम रचनांसह. तोपर्यंत मी आरजे मना तुमचा निरोप घेते. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5352 47 26 26।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
2: स्मृती भाग 3. समग्र भारतवर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आजपासून आपण माझ्या माहितीतल्या स्मृतींची माहिती पाहू. 1. अत्री महर्षी संहिता. 1 पासून 398 श्लोकापर्यंत अखंड असलेली व एकच अध्याय असलेली संहिता ही अत्री ऋषींनी लिहिलेली स्मृती आहे. यात धर्मशास्त्रोपदेश, शुद्धिश्लोक, प्रायश्चित्त, दानफल, श्राद्धफल, निंद्य ब्राह्मण, धर्मफल इत्यादी असे वर्णन येते. सर्वात शेवटी य इदं धारयिष्यन्ती धर्मशास्त्र मतंद्रिता इह लोके यशः प्राप्य ते यास्यन्ति त्रिविष्टपम्. विद्यार्थी लभते विद्याम, धनकामी धनानि च, आयुष्कामस्तथैवायुः श्रीकामी महति श्रियम्. हे श्लोक येतात. म्हणजे जो पुरुष आळस त्यागून या धर्मशास्त्रास जाणतो तो या लोकात यशस्वी बनून स्वर्ग सुखाचा धारण करता होतो. हे शास्त्र वाचण्याने विद्यार्थ्यास विद्या, धन इच्छिणाऱ्यास धन, दीर्घायु इच्छिणाऱ्यास दीर्घायु व लक्ष्मीची इच्छा करणाऱ्यास लक्ष्मीची प्राप्ती होते. वाचाल ना एकदा तरी? अवश्य वाचा. यात धन व लक्ष्मी हे दोन शब्द आले आहेत. आमच्या नजरेत ते दोन्हीही एकच, पण धन व लक्ष्मी या दोहोंचाही अर्थ वेगळा आहे बरं. पण याचा अभ्यास मी आपल्यावर सोडतो. आपण थोडी तरी उत्कंठा ठेवून याचा अर्थ पाहण्याचे कष्ट घ्यावे ही आपणास विनंती करतो. 2. विष्णुप्रोक्त धर्मशास्त्र. यात 114 श्लोक येतात. कृतयुगाचे समाप्तीनंतर सनातन धर्म लुप्त झाला. मुनींनी प्रत्यक्ष विष्णूस त्रेतायुगाचे आरंभास धर्मसंग्रहाविषयी प्रश्न विचारले व त्याचे उत्तर म्हणजे ही स्मृती आहे. यात विष्णू भगवानद्वारा निर्धारित धर्मशास्त्र येते. वर्णाश्रम धर्म व राजधर्माचे विवेचन येते. सर्वात शेवटी यदत्रा विदितं किंचित तदन्येभ्यो गमिष्यथ हे वाक्य येते. म्हणजे तुम्ही इथे जाणले नाही ते अन्य इतर ग्रंथांचे अनुशीलन म्हणजे अभ्यासाने जाणू शकाल. ही विनम्रता जर माझी देवताच दाखवत असेल तर माझा धर्म किती श्रेष्ठ असावा. आम्हाला अभिमान नको, हवाच आणि बाळगलाच पाहिजे. आज इथे थांबतो. उर्वरित भाग उद्या नंतर पाहूच. इत्यलम. धन्यवाद. हा
1: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार पालको माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा, खास मुलांसाठी आणि पालकांसाठी. मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे सर मी श्रीमंत आहे. शाळेनं पत्र काढलं, यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची. तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा, ज्यामुळे ही मदत योग्य विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला मिळेल. आता सर्वात गरीब मुलगा शोधणं म्हणजे खरोखरच पंचायतच होती. ही छोटी मुलं सुद्धा अशी नीटनेटकी राहतात, अगदी एक विजार एक सदरा असेल तरी तो रोज धुवून वाळून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो ते घालतात. गरीब मुलगा शोधायचा तरी कसा, मला प्रश्न पडला. आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब आहे म्हणून, तेही सर्वात गरीब म्हणून. मोठीच अडचण होती. 3-4 दिवस नुसताच अंदाज बांधण्यामध्ये गेले. वयानं मोठे असलेल्या माणसामध्ये गरीब माणूस शोधणं सोपं आहे, पण लहान मुलांमध्ये मात्र ते अडचणीचं असतं. शेवटी 2-4 मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीतनं शाळेत यायची आणि गाडीतनं शाळेतून जायची. मधल्या सुट्टीत अचानक लवकर वर्गात आलो तर ती मुले सफरचंद खाताना दिसायची. अशा मुलांना मी विचारलं, मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब क्षणाचा विलंब न करता सर्वांनी एकाच नाव उच्चारलं, आणि ते म्हणजे सर, आपल्या वर्गातला तो मयूर आहे ना, तो सर्वात गरीब आहे सर. मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. कशावरनं म्हणता तुम्ही? सर, त्याचा सदरा ना 2-3 ठिकाणी फाटलाय, त्यानं शिवलाय पण फाटलेला शर्ट घालतो तो. त्याची खाकी पॅन्ट तर नीट बघा सर, मागून ठिगळं लावलेली असते. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो आणि तो मात्र प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणलेली अर्धी भाकरी आणि त्यासोबत गुळाचा खडा, भाजी नसतेच सर त्याच्या डब्यात. आम्ही सांगतो तो सर सगळ्यात गरीब मुलगा आहे. शाळेने त्या मुलाला मदत द्यायला हवी. मी पण निश्चय केला की ह्या मुलाला आपण मदत मिळवून द्यायचीच. मुलं एखाद्या खळाळत्या प्रवासासारखी बोलत होती आणि मी ते ऐकत होतो. मला कालांतराने मुलं काय बोलत होती हेच ऐकू येईना, कारण मी माझ्या विचारामध्ये गढून गेलो होतो. मयूर एवढा गरीब कसा असेल? सर्वांनी एकमुखानं त्याच्या गरिबीचे दाखले द्यावेत, कारण मयूर वर्गातला सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ मोकळं, त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचं मला दर्शन घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरामध्ये पत्नीला दाखवली आणि म्हटलं, पाहिलंस हे 7वीतल्या मुलाचं अक्षर, असं अक्षर असावं हे माझं स्वप्न होतं. उत्तराला सुबक परिच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तर. वह्यांचे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावते. माझ्या आधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा त्याचा उत्साह मला थक्क करून टाकायचा. असा मयूर परिस्थितीने एवढा खसलेला असेल याची साधी कल्पना येऊ नये मला. या गोष्टीची मला खंत वाटली. जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही लागत नाही, अरे रे, मी खूपच कमी पडलो मयूरला ओळखण्यामध्ये. मयूर गेल्या महिन्यातल्या सहलीला आला नव्हता. अवघी 25 रुपयेच फी होती, पण त्याचं नाव यादीमध्ये नव्हतं. आपण त्याला नुसतं विचारलं सुद्धा नाही. असलेल्या मुलांच्या किलबिलटामध्ये न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती. मित्रांनो, सर मी श्रीमंत आहे या कथेचा पुढील भाग पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवा जुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकांवर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02532 4726 26।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 53 2 47 26 26।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वर शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकावर.

खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 2726।

तड़पाने में पियो पिलाओ जी भर के आए हो जब मैखाने में पियो ना

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे ग

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 26 26।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना.

0: आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
1: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
0: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वास वर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 26 26।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.

खुश खबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: त्याचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5362 47 26 26।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहे

आई फरमाईश श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8300016512 आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5362 4726 26।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.